0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 4 जुलै.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे. एकदा असं झालं की एका साधूकडं चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्याने पाहिलं, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्याने खूप चोप दिला. हे त्यांचं करणं गुरुला समजलं. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुनं त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन दिलं. हे असं काय करता असं म्हणून शिष्यांनी गुरुला विचारलं. तेव्हा त्यांना शिष्यांना सांगितलं की तुम्ही तरी काय करता, सर्वच जण देवाच्या घरी चोरी करतायत, कारण आपल्याला त्यांना हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंताकरता आहे असं मनानं समजावं. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसं होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी आहे. संत काय करतात, आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सगळं आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देवाचा अंश होता तसाच तो आपल्यामध्ये सुद्धा आहे. त्यानं तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, त्याचं ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तरा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली, हेच खरं भक्तीचं फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेनं जगात वागावं, हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागं आहे, तो माझं कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेनं मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी आहे. आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्यांना आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन तो कधीच संपत नाही. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

शब्द गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गाव

रात्री सुंदर झाली म्हणून काय पळेच ओढावी, आणि तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैदर झाली म्हणून काय

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 185 दशक 14 समास दुसरा, भिक्षा निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. भिक्षा मागितली पाहिजे ही ब्राह्मणाची मुख्य दीक्षा आहे. ओम भवती भिक्षां देही या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. जो भिक्षा मागून जेवण करतो त्याला निराहारी असं म्हणतात. भिक्षा मागणारा दानात येणाऱ्या संस्कारापासून अलिप्त राहतो. संत असंत जन असतील तिथे कोरांना मागून भोजन करतो तो दररोज ते अमृत प्राशना समान असते. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापि संतो वा सोमपान दिने दिने असा भिक्षेचा महिमा आहे. भिक्षा ही सर्वोत्तम आहे, ईश्वराचा अगाध महिमा आहे. पण तो देखील ईश्वर देखील भिक्षा मागतो. दत्त गोरक्ष आदि सिद्ध देखील लोकांमध्ये जाऊन भिक्षा मागतात. भिक्षेमधून निस्पृहता प्रकट होते. वार लावून जेवला तो पराधीन झाला. त्याप्रमाणे रोज जर खानावळीत जाऊन जेवत असेल तर त्याला स्वातंत्र्य कसे राहील? 8 दिवसांचं धान्य मिळवलं तरी ते कंटाळवाणं झालं. नित्यनूतनतेपासून लोक दूर गेले. नित्यनूतन हिंडावं, उदंड देशांतरण करावं आणि भिक्षा मागत फिरावं म्हणजे बरं. अखंड भिक्षेचा अभ्यास झाला की त्याला कुठलाही भाग परदेश वाटत नाही. जिकडे तिकडे तिन्ही भुवनामध्ये स्वदेशच वाटतो. भिक्षा मागताना चिडू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना पळू नये, परिभ्रमण करीत राहावं. भिक्षा आणि चमत्कार याच्यामुळे लोक चकित होतात. भगवंताची निरंतर कीर्ती वर्णन करावी. भिक्षा म्हणजे कामधेनू. भिक्षेचं फळ सामान्य नाही. जो भिक्षेला अमान्य करतो तो जोगी करंटा होय. भिक्षेने ओळखी होतात, भिक्षेने भ्रम दूर होतात. सगळे लोक सामान्यतः भिक्षा मान्य करतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेमुळे महंत प्रकट होतो आणि स्वतंत्रता आणि ईश्वर प्राप्ती होते. भिक्षेला कसलाही अडथळा नाही. भिक्षाहारी हा मुक्त असतो. भिक्षेमुळे वेळ सार्थक जातो. भिक्षा म्हणजे अमर अशी वेली आहे. जिकडे तिकडे ती लगडलेली आहे. भिक्षा म्हणजे निर्लज्ज आळशी लोकांचा धंदा नाही. पृथ्वीवर नाना देश आहेत. फिरणारा माणूस उपाशी मरत नाही. एखादा मनुष्य लोकांना काही जड होत नाही. दूध दुभत्याचा धंदा, व्यापार, शेतकी व्यवसाय यापेक्षाही भिक्षेला जास्त प्रतिष्ठा आहे. झोळीवर अवलंबून राहू नये. भिक्षेसारखं वैराग्य नाही, वैराग्यासारखं भाग्य नाही. वैराग्य नसलेला एका देशात राहणारा अभागी आहे. काही भिक्षा आहे म्हणावं, अल्पसंतुष्ट असावं, कोणी खूप आणलं तर एक मुठभर घ्यावं. सुखरूप भिक्षा मागणं हे निस्पृहतेचं लक्षण आहे. मृदू शब्दांमध्ये बोलणं हे परम सुखकारक आहे. अशी भिक्षेची स्थिती आहे. ही थोडक्यात यथामती सांगितले. भिक्षेमुळे कदाकाळी होणारी विपत्ती वाचते, दूर होते असं भिक्षेचं महत्व समर्थ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अया.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनः 69 नारद भक्ति सूत्र तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छाल्द्री कुर्वन्ति शाल्द्राणि या संदर्भातला अधिक विवेचन असं आहे. या सूत्रामध्ये सच्छाल्द्री कुर्वन्ति शाल्द्राणि असं वाक्य आहे. म्हणजे भगवत भक्त शास्त्रांना सच्छाल्द्रपणा आणतात. शाल्द्र शब्दाचा अर्थ हित शासनाच्छाल्द्रम, मानवाला हितातलं ज्ञान करून देणाऱ्या वचनाला किंवा ग्रंथाला शास्त्र असं म्हणतात. तशी प्रमुख 6 शास्त्र मानली आहेत, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत. ही ती 6 शास्त्र आहेत. प्रत्येक शास्त्राची स्वतंत्र विचार प्रणाली आहे. प्रत्येकाचा साध्य साधन विचार भिन्न भिन्न आहे. पुढच्या पुढच्या शास्त्रज्ञांनी मागील शास्त्रज्ञांच्या मताचं खंडन केलं आहे. त्यांच्यामध्ये एकवाक्यता होणं कठीण आहे. त्यांनी जीव, जगत आणि ईश्वर यांचा सूक्ष्म विचार केलेला आहे. पण यातील कित्येक ईश्वर हे तत्वच मानत नाहीत. सांख्य आणि मीमांसक मत ईश्वर न मानणार आहे. नैयायिक ईश्वर मानतात, पण तो सगुण निराकार आणि द्रव्य स्वरूप मानतात, तसंच तो परिच्छिन्न मानतात. ज्ञान, आनंद हे त्याचं स्वरूप न मानता ते गुण मानतात. योगदर्शनामध्ये क्लेश, कर्म, विपाक, आशय इत्यादिकांनी रहित अशा एका जीवाहून भिन्न पुरुषाला ईश्वर मानलं आहे. रामकृष्णादी अवतारांना ते ईश्वर मानित नाहीत. सर्व शास्त्रज्ञ, सर्वज्ञ आणि श्रेष्ठ म्हणवले जातात. म्हणून एखाद्या साधक भक्ताला ईश्वर विषयक संशय होणं अशक्य नाही. कारण त्यांची एकवाक्यता करणं, समन्वय साधणं सोपं नाही. एका अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वेद शास्त्र जाणितले आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळीले आहे ते राहिले वेगळे जे. अशा शास्त्रांना सच्छास्त्र म्हणता येणार नाही. भक्त महात्मे ज्या शास्त्राचा आदर करतात ते सच्छास्त्र असं म्हटलं जातं. त्याचा विचार पुढं 76 सूत्रामध्ये सविस्तर केला जाणार आहे. भगवत भक्तीच्या दृष्टीनं ज्या शास्त्रामध्ये भगवत स्वरूप विचार नाही, भगवत गुणानुवाद नाहीत, नाम महात्म्य नाही.

सुजन हो, असे ही म्हटलं तरी वावग होणार नाही की भक्त महात्मे जिथे वास्तव्य करून असतात, ज्या जलाशयाचा उपयोग ते स्नान करता करतात, तेल तीर्थ बनत असत, त्यांच्या संसर्गानं अतीर्थ असलेलंही जल अथवा स्नान तीर्थ पदवीला प्राप्त होत. म्हणजे अतीर्थालाही तीर्थ बनवण्याचं सामर्थ्य या संत भक्तांना प्राप्त झालेलं असत. तसंच सद्भक्त जे जे कर्म करतात ते सामान्य असेल तरी ते सत्कर्म ही संज्ञा धारण करत. तसंच त्यांच्या मुखातून जे शब्द जी वाक्य सहजपणे बाहेर पडतात ती शास्त्र होतात. येषाम स्वैर कथालाप उपदेशा भवन्ते, येषाम स्वैर कथालाप उपदेशा भवन्ते, असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. किंवा सहज बोलणे हित उपदेश, या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे त्यांच्या शब्दांचं महत्व आहे. ज्यांना खऱ्या रीतीनं तीर्थांचं, सत्कर्माचं वा सत्शास्त्रांचं वर्म

सुजनहु सत्रव नारद भक्ति सूत्र तन्मया यदर्थ कारण ते भक्त तन्मय असतात। मागील सूत्रामध्ये भक्तांचं असं सामर्थ्य कथन केलं की त्यांच्यामुळे तीर्थांनाही पावनत्व प्राप्त होत, कर्म सत्कर्म बनत, शास्त्रांना सच्छास्त्रपणा प्राप्त होतो। त्याचे कारण या सूत्रात सांगितलं आहे की ते भक्त तन्मय म्हणजे भगवानमय झालेले असतात, त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये स्वरूपानं अंतर राहिलेलं नसतं। भगवान श्रीकृष्ण सांगतात

श्रीमद भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायामधील 10व्या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा, बसख्या अर्जुना, आसक्ती, भय, क्रोध ही ज्यांच्यापासून निघून गेली आहेत, जे मनमय मत्स्वरूप झाले आहेत, माझा आश्रय करून राहिले आहेत, असे ज्ञान तपानं भक्तीनं शुद्ध झालेले माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचं या श्लोकावरील व्याख्यान पहा ना.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरं दर्शन देहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोते हो, शुभ सकाळ. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करत आहोत आजच्या आपल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज वार शनिवार. सकाळी 7:05 दिनविशेष या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 7:10 कृषी संदेश हा कार्यक्रम सादर करते आहेत RS डवरे. सकाळी 7:20 भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 7:35 रोटरी सेवा कनेक्ट सादर करते आहेत रोटरी क्लब. सकाळी 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र हा कार्यक्रम. दुपारी 12:00 पशुधन या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत DL रामटेके. दुपारी 1:00 आजचे पाहुणे हा कार्यक्रम सादरकर्ती आहेत मेघना साने. दुपारी 2:00 कार्यक्रम जीवनरंग सादरकर्ते आहेत सुषमा दाते. दुपारी 3:00 कालाय तस्मै नमहा हा कार्यक्रम सादरकर्ते आहेत डॉक्टर रवी कोरांने. दुपारी 4:00 नाट्यसंगीत या कार्यक्रमाचा स्वाद आपण घेऊ शकाल. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमाची रूपरेषा प्रसारित होईल, त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचा स्वाद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. दिनांक 4 जुलै 2015 रोजी कोपा अमेरिका कप चिली देशाने 2015 अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिले विजेतेपद पटकावले. 1946 फिलिपिन्स देशाला जवळपास 381 वर्षाच्या अमेरिकन वसाहतवादी शासनानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. 1941 रोजी दुसरे महायुद्ध, रिगा सिनेगॉग्स हत्याकांड. जर्मन सैन्याने ग्रेट कोरल सिनेगॉग तळघरात 300 ज्यू लोकांना बंद करून जाळले गेले. 4 जुलै 1776 रोजी अमेरिका देशाने स्वतःला इंग्लंड पासून स्वतंत्र घोषित केले. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आत्तापुरता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण दूरगामी शेतीचं व्यवस्थापन करण्याच्या मनस्थितीत आलेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये सागाची लागवड आज जोर धरत आहे आणि सागाचं जे पीक आहे ते आपल्याला फायदेशीरही ठरत आहे. परंतु या सागावर सुद्धा काही महत्त्वाच्या किडी येतात. त्या किडी कोणत्या आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थापन योजना कोणती करायला पाहिजे याविषयी थोडं जाणून घेऊया. सागाच्या झाडावर डिफोलिएटर, स्केलेटोनायझर आणि होमनी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. तर डिफोलिएटर म्हणजे जी पान खाणाऱ्या किडी आहेत, या किडीचा जो पतंग आहे ज्याला आपण मॉथ असं म्हणतो, मध्यम आकाराचा असतो. त्याच्या पंखाचा विस्तार 21 ते 40 मिलीमीटर असतो. हा पतंग दिवसा निष्क्रिय असतो, रात्रीच्या वेळेला अंधारात सक्रिय होतो. या पतंगाची अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते आणि डोके काळ्या रंगाचं असतं. तर या किडीची अळी सागाच्या झाडाची कोळी पाने खाते. या किडीचा उपद्रव झाडाच्या वाढीच्या कालावधीत जुलै सप्टेंबर दरम्यान जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या किडीच्या व्यवस्थापनासाठी वनसंवर्धन पद्धतीचा अवलंब करून काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव आपल्याला व्यवस्थापन करता येते. त्याच्यामध्ये सलग वनशेतीमध्ये रोपवनाच्या आसपास वैकल्पिक चाराचे जे वृक्ष आहेत, उदाहरणार्थ अर्जुन आहे, गराडी आहे किंवा धावडा आहे किंवा निलगिरी आहे, यांची लागवड केली पाहिजे. रोपवनाचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित, म्हणजे साधारणतः 15 ते 16 हेक्टरपर्यंत आपण ठेवलं पाहिजे. आणि दोन रोपवनाच्या भोवती नैसर्गिक वनाचं 100 मीटर अंतरसुद्धा आपण रुंद पट्ट्याद्वारे सोडलं पाहिजे. जैविक उपायामध्ये सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करता येतं. तर त्याच्यामध्ये ट्रायकोग्रॅमा आहे, ही एक महत्त्वाची कीड, किंवा कॅराबिड बीटल्स आहेत, तर याचा वापर करून आपण सुद्धा करू शकतो. स्केलेटोनायझर ज्याला युटेक्टोना मॅक्युलेरस, ही जी कीड आहे, या किडीचा पतंग हा मध्यम आकाराचा असतो. पुढील पंख चमकदार असतात, त्यावर गुलाबी आडवे पट्टे असतात. पतंगाच्या पंखाचा विस्तार 16 ते 24 मिलीमीटर असतो. नुकत्याच बाहेर पडलेल्या अळीचा रंग फिक्कट हिरवा असतो. आणि या किडीची अळी जी आहे ती साग वृक्षाच्या पानातील हरितद्रव्य खाऊन पानाच्या सर्व शिरावदे जे आहे ते सोडून देते. त्यामुळे पानाच्या केवळ शिराच शिल्लक राहतात. या किडीचा प्रकोप जो आहे वृक्ष प्रजाती व स्थानिकनुसार होत असतो. तर याच्यामध्ये सलग वंशीतेऐवजी संमिश्र वृक्ष प्रजातीची लागवड करणं गरजेचं असतं. नंतर आपण जिचा महत्वाची अळी म्हणून बहुभक्षिक कीड म्हणतो ती म्हणजे होमणी. तर रोपवाटिकेतील वाफ्यावर रोपांना ऑगस्ट महिन्यामध्ये होमणी अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. तर संपूर्ण न कुजलेलं शेणखत जर वापरलं तर ही पांढरी अळी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत 15 सेंटीमीटरपासून ते 45 सेंटीमीटरपर्यंत राहते व जमिनीत सागवान रोपाच्या मुख्य मुळाला तोडते. त्यामुळे पानं मलून होतात. तर या कळीचं जर व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर त्या या किडीच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरेथियॉन नावाची भुकटी जी आहे 2% किंवा लिंडेन ज्याला म्हणतो 50% प्रतिवफा 400 ग्रॅम प्रमाणे पाण्यात मिसळून दिल्यास रोपं जी आहेत ती निरोगी व दमदार होतात. तर शक्यतो जे सावगामध्ये कीटकनाशकं वापरायची आहेत ती शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरली पाहिजे आणि आवश्यक तेव्हाच वापरली पाहिजे आणि स्वस्त आणि जी सुरक्षित कीटकनाशकं आहेत तीच वापरली पाहिजे. अधिक माहिती जर आपल्याला याच्या संदर्भात लागली कीड व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तर कृषी विज्ञान केंद्राची जी पीक संरक्षण शाखा आहे त्यांच्याशी जे आहे आपण संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याचा फायदा होऊ शकतो. नमस्कार. कृषी संदेश.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण इथे आमंत्रित करत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. यासोबतच नाशिकमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत आणि ज्यांचं काम खूप छान पद्धतीने सध्या नाशिकमध्ये सुरू आहे, ह्या सगळ्याचीच दखल रेडिओ विश्वासच्या माध्यमातून कायमच घेतली जाते. आणि गेल्या 2 वर्षापासून रेडिओ विश्वासच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिकचं काम आपण प्रसारित करतो आहोत. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाशिकमध्ये कशा पद्धतीने काम करतं आहे, कुठल्या संकल्पनांवर काम करतं आहे, याचा लेखाजोखा आपण रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण 2 मालिका सादर केल्या, त्यामध्ये रोटरी आरोग्यमाला, त्यासोबतच रोटरीचं उद्योग विश्व, ह्या 2 सिरीज आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून प्रसारित केल्या. तर ह्या वर्षी सुद्धा एक अनोखी पर्वणी नाशिककरांसाठी आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिकने एक अनोखी संकल्पना आपल्या सगळ्यांसाठीच आणलेली आहे. तर ह्याच विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या प्रेसिडेंट शिल्पा पारख मॅडम, त्यासोबतच सेक्रेटरी आहेत ऋषिकेश संबनवार सर, त्यासोबतच माझ्यासोबत आहेत रोटरी क्लब ऑफ नाशिकचे व्हाईस प्रेसिडेंट श्री विजय दिनानी सर आणि चेअरमन डॉक्टर नेहा मेहर मॅडम. तर ह्या चौघांशीही आज आपण गप्पा मारणार आहोत, या नवीन संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत आणि अर्थातच नाशिककरांना यातून फायदा होणार आहे हे मात्र नक्की. तर मी सुरुवात करते प्रेसिडेंट शिल्पा मॅडमपासून. तर मॅडम, तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. आणि ह्या वर्षी नाशिककरांसाठी आपण काय संकल्पना घेऊन आलेलो आहोत याबद्दल काय सांगाल?
3: सगळ्यात आधी तर रेडिओ विश्वासचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. ही जी रोटरी कनेक्ट सेवा, ही जी संकल्पना आहे, तर मला असं वाटत होतं की समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी असतात त्यांना खूप लवकर प्रसिद्धी मिळते आणि समाजामध्ये खूप नकारात्मकता आलेली आहे की वाईटच घडत आहे आजूबाजूला, पण जे NGOs आहे, चांगल्या संस्था आहे, तर त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही. अगदी आपल्या शेजारी सुद्धा कोणी चांगलं कार्य करत असेल तर आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर ही जी समाजामध्ये नकारात्मकता आलेली आहे, तर त्याला एक सामाजिक, एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं आणि लोकांना त्याच्याबद्दलची माहिती कळायली पाहिजे आणि जे गरजू लोक असतील तर ते त्या NGOपर्यंत पोहोचतील आणि त्यांचंही कार्य साध्य होईल, असं NGOs, सामाजिक संस्था आणि गरजू लोक ह्यांच्यामध्ये मला असं वाटतं रोटरी सेवा कनेक्ट हा जो आहे हा जोडणारा दुवा असेल असं मला वाटतं.
2: वा, नक्कीच. तर मी सेक्रेटरी ऋषिकेश सरांकडे येते की नक्की ह्या संकल्पनेचा समाजातल्या लोकांना काय उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं?
4: नमस्कार, पुन्हा एकदा मी रेडिओ विश्वासचे आभार मानतो की त्यांनी हा आम्हाला रोटरी क्लब नाशिकला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सर्वात पहिले मी रोटरी क्लब बद्दल सांगतो तुम्हाला की रोटरी क्लब हा सर्विस अबोव सेल्फ याच्यावर चालतो, याचं ब्रीद वाक्य आहे सर्विस अबोव सेल्फ. आणि रोटरी क्लब ऑफ नाशिकची लिगसी आहे, गेल्या 81 वर्षापासून तो स्थापन झालेला आहे 1945 साली. आणि विविध क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक काम करत असतं, म्हणजे बाळाच्या जन्मापासून तर त्याच्या शिक्षणापासून तर सगळंच त्याच्यात काम करत असतो. वृक्षारोपण आहे, आता 1 जुलैला आमचा रोटरीचा पहिला दिवस असतो, 1 जुलैपासून सुरुवात होतं वर्षाचं आणि वृक्षारोपणाने आम्ही ते दिवस सुरू केला. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की आम्ही एका 4 कुटुंबांना दत्तक घेतलं आणि त्यांना 250 आंब्याची झाडं आणि 12 फणसाची झाडं अशी त्यांना डोनेट केले आणि त्यांच्या शेतीच्या परिसरात आम्ही तिथे वृक्षारोपण केलं. आणि या माध्यमातून असं झालं की त्यांच्या पुढे जनरेशनचं ते काम झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, त्याचं जे फळ आहे ते बाजारात विकून त्यांचा उदरनिर्वाह होणार आहे. अशा माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक बऱ्याच क्षेत्रात काम करत असतं. तर त्याच उद्देशाने हा NGOचा जो संकल्पना आहे ती मनात आली आणि ते आपल्या माध्यमातून वेगवेगळे NGO जे काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते सामान्य लोकांपर्यंत त्यांचं पोहोचावं, त्यांचा फायदा व्हावा आणि NGOचं जे कार्य आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं, या उद्देशाने आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे.
2: नक्कीच. तर विजय दिनानी सर तुमच्याकडे मी येते की याबद्दल तुम्ही अजून काय सविस्तर सांगू इच्छिता आणि कोणत्या कोणत्या संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दल काय सांगाल?
5: हो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. रोटरी ही इंटरनॅशनल संस्था आहे, सर्वांना सुपरिचित आहेच. आणि आता ऋषिकेशने सांगितलं त्याप्रमाणे रोटरी क्लब ऑफ नाशिक हे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जो होता त्यातला तो हा एक क्लब आहे जो 1945 पासून म्हणजे 81 वर्षापासून आज नाशिककरांच्या सेवेत आहे. या 81 वर्षात वेगवेगळ्या विविध इतक्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काम केलेलं आहे नाशिककरांसाठी. आणि हे काम करताना आम्हाला बरेच असे एनजीओ सोबत पण काम करायची संधी मिळाली. ते मग सोशल प्रोजेक्ट असो, मेडिकल प्रोजेक्ट असो, वुमन एम्पॉवरमेंटसाठी असो किंवा पर्यावरण रिलेटेड असो, आम्ही नेहमी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या वेगळ्या एनजीओ सोबत काम करत असतो. या एनजीओ सोबत काम करताना आम्हाला असं लक्षात आलं का असे बरेच नाशिकमध्ये एनजीओज आहे ज्यांचं फार छान काम चालू आहे पण लोकांना त्याची माहिती नाही आहे. जसं आता वैद्यकीय क्षेत्रात श्री गुरुजी रुग्णालय आहे, ऑर्फनेज सारखं एक चांगलं काम करणारी एक आधाराश्रम सारखी संस्था सर्वांना सुपरिचित आहेच. आदिवासी क्षेत्रात काम करणारे निलेश व धनश्री गायकवाड हे कपल आज बरेच वर्षापासून काम करते. यांचं काम इतकं छान आहे की लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे. सो असे बरेच एनजीओज आम्ही शोधू राहिलो आहे ज्यांना आम्ही रेडिओ विश्वासच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येऊ. या सर्व एनजीओचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे का हे कधी आपल्या कार्याचा कामाचा प्रचार किंवा प्रसार करत नाही. त्याहूनही विशेष म्हणजे कधी देणगी किंवा डोनेशनसाठी कोणाकडे हात पसरत नाही, हे सेल्फ सस्टेनेबल त्यांचे काम चालूच राहतात. सो रोटरीचा आणि रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न राहील का हे लोकांपर्यंत आम्ही कसं त्यांचं कार्य पोहोचवू शकू.
2: वा, नक्कीच. तर आपण मुलाखतीचा जो समारोप आहे तो तुमच्यापासून करूया. नेहा मॅडम, की एकतर तुम्ही 2 वर्षापासून संलग्न आहात रेडिओ विश्वास सोबत आणि जाता जाता सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आव्हान करावं असं वाटतं? 2 मालिका खूप छान गाजल्या, सगळ्या रसिकांनी आपल्याला उचलून धरलं आणि दोन्ही कन्सेप्ट खूप छान होत्या, लोकांना उपयोगी पडल्या. तर आय होप की ही तिसरी कन्सेप्ट जी आहे सेवा कनेक्ट, तर ही सुद्धा तितकीच हिट ठरेल. आणि तुमचं 2 वर्षापासून खूप छान योगदान राहिलेलं आहे सगळ्या लोकांपर्यंत आपण हा सगळा जो काही खटाटोप करतो आहोत तो पोहोचवण्यासाठी. तर जाता जाता सगळ्या रसिकांना काय आव्हान कराल?
6: ओके, जसं आता मी आपल्या सगळ्या लिस्नर्सपर्यंत थर्ड टाइम समोर येते आणि माझे पण काही एपिसोड्स मागे झाले होते बिंग अ डॉक्टर आरोग्य मला सिरीजमध्ये. सो आपल्या ज्या वेगवेगळ्या सिरीज आत्तापर्यंत झाल्या रोटरी थ्रू की रोटरी आरोग्य मला झालं, जेव्हा आपण असा विचार केला होता की लोकांपर्यंत आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे करेक्ट इन्फॉर्मेशन पोचत नाही, सो आपण राईट मेडिकल इन्फो दिली. रोटरी उद्योग विश्वाच्या मागे आपण अशी संकल्पना ठेवली होती की बिझनेस ऑन्टरप्रनॉर्सचं जे एक्सपिरियन्सेस आहे, नॉलेज आहे, ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांना मदत व्हावी. सो ह्यावर्षी आमच्या प्रेसिडेंट मॅडमने जी संकल्पना मांडली, जी त्यांनी खूप छान प्रकारे छान शब्दात सांगितली ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये आमचं असं होतं की देर आर सो मेनी पीपल की जे काम करतात, बिजूभाईंनी पण ते सांगितलं आपल्याला, पण आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. सो आम्ही असा विचार केला की जेव्हा आपल्याला मासेसला अपील करायचं असेल तर रेडिओ इतकं बेस्ट माध्यम नाही. रेडिओ विश्वासाने रोटरी क्लब ऑफ नाशिक ऑलरेडी एक फॅमिली बनलेलो आहोत आपण लास्ट 3 इयर्सपासून. इथे येताना असं कधी वाटत नाही की आपण कुठेतरी वेगळीकडे चाललो, घरी आल्यासारखंच वाटतं. सो ही जी एनजीओची संकल्पना आपण सुरुवात करणार आहे, ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की राईट पीपल राईट कनेक्शन्स हा जो आपला मेन मोटो आहे हा सेवा कनेक्ट, म्हणूनच आपण हे दिले की एनजीओज हे सेवा करतात आणि हे कनेक्शन आपण पब्लिकपर्यंत गेलं पाहिजे. तर ही जे सेवा कनेक्टची जी ब्रिजिंग गॅप आपण बनणार आहोत रोटरी आणि रेडिओ विश्वास थ्रू, ती आपण करण्याचा इथे प्रयत्न करणार. आणि आय एम शुअर की आपल्याला भरपूर एनजीओज असे आहेत, माहिती आहेत, पण त्यांचं काम लोकांपर्यंत पोचत नाही. नॉट नेसेसरी ते रोटेरियन्स असले पाहिजे, दोज एनजीओज कॅन बी नॉन रोटेरियन्स. आणि मग आपण त्यांचा आपल्याबरोबर इंटरव्ह्यू घेणार. आणि एक छोटीशी गोष्ट ॲड करू इच्छित आहे मी की मॅडमला ही आयडिया कशी सुचली, तर ॲक्च्युली आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ नाशिक हा पण अशा बऱ्याच सुविधा प्रोव्हाइड करतो, पण जसं की मॉर्चरी आहे, मदर्स मिल्क बँक आहे, स्किन बँक आहे, पण ह्या गोष्टींना लोकांना माहीतच नाही आहे. आणि जेव्हा हे आम्हाला कळतं की द पर्सन आर इन नीड आणि त्यांना माहीतच नाही की अरे इथे ही सेवा आहे, सो त्याच्यावरून त्यांना एकदम अशी ती आयडिया आली की जर आपली गोष्ट एवढी फेमस रोटरी ही संस्था असून लोकांना माहीत नाही तर अदर एनजीओजला पण तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. सो आय एम शुअर अजून बरेच वर्ष कदाचित आपण रेडिओ विश्वास बरोबर कनेक्टेड राहूच बाय समर दी अदर मीन्स, आणि ह्यावर्षी सेवा कनेक्ट पण डेफिनेटली इज गन बी व्हेरी हेल्पफुल. सो थँक्यू सो मच.
2: नक्कीच, खूप खूप धन्यवाद तुम्हा चौघांचेही. एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आपण सगळ्या नाशिककरांसाठी घेऊन आलेलो आहोत, त्या सगळ्यासाठी सुद्धा तुमचे आभार. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या त्यासाठी सुद्धा मनपूर्वक आभार. तर असे कहो रोटरी सेवा कनेक्ट ही मालिका रेडिओ विश्वासवरती सुरू होते आहे, जी सुरू केलेली आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमाने. तर ऐकायला विसरू नका रोटरी सेवा कनेक्ट. आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात, बरसात की एक रात या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं ब्लॅकमेल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. ज्वाला चित्रपटामधलं हे गीत आहे. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: जीवनाचा घनभरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर ऐका आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अलबेली या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
2: अरे कुछ बोल ना.

कार्यक्रमातलं हे गीत आहे रत्नदीप या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात जवान मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात देवी या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया अमित कुमार आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. समीर यांची शब्दरचना, आनंद मिलिंद यांचं संगीत आणि चित्रपट आहे जवानी जिंदाबाद.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीतकार मदन मोहन. चित्रपट भाई भाई.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि उस्ताद सुलतान खान यांच्या स्वरात.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आ गले लग जा या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आहे हम तुम और वो या चित्रपटामधलं.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत जाने दुश्मन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

लोकेश यांनी गायलेलं अनाडी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. छलिया चित्रपटातील हे गीत आहे कमाल जलालाबादे यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कैफे आझमी यांचं गीत बावरजी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकार यांच्या आवाजात.

0: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी. भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया. तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता. ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज रामभूमी नाशिक.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट दिलगीर आहे.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूयात आनंद बक्षी यांचं द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत 20 साल पहले या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आशा भोसले यांच्या स्वरात दो कलिया या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची ही गीतरचना आहे, तर संगीत आहे रवी यांचं.
2: 1 2

प्रतिभा प्रेझेंट वोकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात सलाम मेमसाब या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन।

कार्यक्रमातलं हे गीत आहे राखी की सौगंध या चित्रपटामधलं, आशा भोसले यांनी गायलेलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीतकार सौनिक ओमी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात झुटा कही का या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गायिका आशा भोसले.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत नुरी या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
2: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 4 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वळूयात आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. कॅनॉल रोड सोडवणार गंगापूर रोडवरील कोंडी. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आता त्यावर रिंग रोडद्वारे पर्याय शोधून रस्त्यांवरील गर्दी कमी करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 500 कोटींपेक्षा अधिक निधी खर्चून नाशिक दावा तट कालव्याला बंदिस्त करून त्यावरून 21 किलोमीटर अंतराच्या 4 पदरी रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. गंगापूर रोडला हा रस्ता पर्यायी असल्याने गंगापूर रोड कॉलेज रोड वरून रोज जाणाऱ्या सुमारे 85,000 वाहनांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. यातून चालकांचा अर्धा तास वाचणार असल्याने निम्म्याहून अधिक नाशिककरांसाठी हा कॅनॉल रोड दिलासादायक ठरणार आहे. विना 7/12 ही शेतकरी प्रमाणपत्र महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी. शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर 7/12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले. अर्धा एकर जमीन कशी देणार भास्कर जाधव. शेतकरी होण्यासाठी किमान अर्धा एकर जमीन असली पाहिजे असा कायदा आहे. महिलांच्या नावावर अर्धा एकर शेती नसेल तर त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. ज्या महिलांना शेतकरी दर्जा देणार आहात त्यांना अर्धा एकर जमीन कशी देणार असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. वळूयात पुढील बातमीपत्राकडे. 16 जुलैनंतर पाऊसमान घटणार. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. जूनमध्ये रखडलेला पाऊस जुलैमध्ये दमदार उपस्थितीसह देशभरात आगेकूच करत आहे. देशात आणि प्रामुख्याने मध्य भारतात तसेच वायव्य भारताच्या काही भागात 9 जुलैपर्यंत पावसाची जोरदार उपस्थिती आहे. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर कमी होत जाईल अशी शक्यता सध्याच्या मॉडेल स्थितीवरून दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 16 जुलै ते 23 जुलै या कालावधीत विदर्भ, मराठवाडा या विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस पडू शकेल तर कोकण विभागातही फारसा पाऊस नसेल. त्यानंतरचा आठवडा हा अधिक तापदायक ठरू शकेल अशी शक्यता आहे. 23 जुलै ते 30 जुलै या कालावधीत कोकण विभागासह संपूर्ण महाराष्ट्रात त्या आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत पावसाची मोठी तूट असेल अशी शक्यता आहे. वळूयात पुढील बातमीपत्राकडे. भारत जपान मध्ये महत्वाचे करार. आर्थिक, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात भागीदारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्यात पार पडलेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि जपानने संबंधांना नव्या उंचीवर नेणाऱ्या अनेक ऐतिहासिक करारांची घोषणा केली आहे. यामध्ये आर्थिक भागीदारी, लष्करी उपकरणांच्या सहविकासासाठी संरक्षण करार आणि तेल संकटाचा सामना करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. दोन्ही देशांनी आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक संयुक्त पथदर्शी आराखडा तयार केला आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी आरजे मुग्धा तुमचा निरोप घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं प्रेम विवाह या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मिस्टर नटवरलाल या चित्रपटामधलं गीत. मोहम्मद रफी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद।
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुदर्शन फकीर यांचं गीत दुरिया। या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे जयदेव यांनी आणि हे गीत ऐकूयात के एन शर्मा, राणू मुखर्जी आणि प्रीती सागर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत सरकारी वेमसाप या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5327-2426 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत दुनिया मेरी जेब में या चित्रपटामधलं. गुलशन वावरा यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने 2 महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या 2 स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
3: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
2: क्या बात आहे. श्रोते, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या स्वरात. अहिंसा या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: अरे सर उठेगा

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि हेमलता यांनी गायलेलं हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकूया शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना. हे गीत ऐकूयात संगीतकार किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात, सुरक्षा या चित्रपटामधलं गीत. रमेश पंत यांची गीतरचना तर संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया घर की लाज या चित्रपटामधलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात लहू के दो रंग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे फारुख कैसर यांचं, संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात फारुख कैसर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी आणि अँटनी पिंटो यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया सुरक्षा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत घर की लाज या चित्रपटामधलं.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या

Alo. कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात. आज की राधा या चित्रपटामधलं हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर डी एल रामटेके जनावरामध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांनासुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता पशुपालकांना त्याची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर यामध्ये कुठले रोग येतात बा? तर नवीन हिरव्या चाऱ्यामुळे या दिवसामध्ये तोंड येणे, पोटफुगी हे शक्यतो जनावरांमध्ये आढळतात. त्यामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असल्यामुळे, कारण की उन्हाळ्यामध्ये नाले आणि डबके हे आटून जातात आणि नंतर पाणी साचतात, आणि बरंचसं नाल्या आणि डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे जनावरांना हगवण व जंत यासारखे पण आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणूपासूनही जनावरांमध्ये रोग होतात या दिवसामध्ये, त्यामध्ये घटसर्प, फऱ्या, फासी, तसेच विषाणूपासूनही या दिवसामध्ये जनावरांमध्ये रोग आढळून आलेले, त्यामध्ये तिवा हा एक प्रामुख्याने जनावरांना आढळतो. त्याचप्रमाणे एकपेशीय जंतूपासून होणारा रोग म्हणजे सरा, आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षण जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो, उदाहरणार्थ शेळी, मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते, हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळत. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाबन असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, 500 मिली गोडे तेला 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी, त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावराच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात. उपायमध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी. अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरांवर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावरात दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून 2.5 वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते. जनावर लंगडू लागतात. ज्या पायाने लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते. जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाईट ताप. जनावराचे खाणेपिणे बंद होते. जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते. सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो. सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूंना आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे, जनावरांना एकदम ताप येतो. जनावरांच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते. जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय, 6 महिन्यावरील वासरांना अँथ्रोक्सफोर वॅक्सिन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. या दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावरचे लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो. जनावरे वैरण खाणे बंद करते. तोंडातून लाळ गळते. जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. उपाय, पशुवैद्यकीच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. यामध्ये जनावरांमध्ये सरा हा पण रोग होतो. पावसाळ्यामध्ये गोठे व्यवस्थित साफ न केल्यास गोठ्यात माशा, डास, चिलटे होतात. या दिवसात चावणाऱ्या माशामुळे जनावराला सरा हा रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणे जर बघितले तर जनावर सुस्त होते. जनावराला जवळपास 103 ते 106 फॅरनहाईटपर्यंत ताप येतो. जनावरे जमिनीवर आडवी पडतात. पाय थरथर कापतात. जनावरे गोलगोल फिरते. कधी कधी झाडाला किंवा भिंतीला धडकासुद्धा मारतात. याप्रमाणे जर लक्षणे दिसल्यास तर आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. याच दिवसामध्ये जनावरांमध्ये विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावरं चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारचे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय, जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साहिल लुधियानवी यांचं गीत मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात काला पत्थर या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मुकाबला या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: एमसीआर लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात राम उगावकर यांचं गीत गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं

0: करू।
1: हे गीत आपण ऐकलं नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं। ललिता फडके यांच्या आवाजामध्ये गौरी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूयात। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट चिमण्यांची शाळा।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया कलंक शोभा या चित्रपटामधलं हे गीत.

अवघाचे संसार या चित्रपटामधलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, संगीतकार वसंत पवार.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत वारणेचा वाघ या चित्रपटामधलं. शब्दरचना जगदीश खेवडकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी. ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

रानपाखरे या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतरचना जगदीश खेवूडकर यांची, संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपरिका जोशी, रिमझिम गिरे सावन. स्वच्छ मन निळाशार आकाशासारखे, नजर दूर क्षितिजापर्यंत ठाव घेणारे, आणि हळूच एखादा ढग डोकावतो आणि पहिला टपोरा थेंब तुमच्या हातावर पडतो. सरसर सरी हळूच धावून येते आणि मनामधल्या भावना मस्त जागृत होतात. कवींचे, पावसाचे आणि प्रेमींचे काही सुंदर नाते असावे. आपले मन सर्व भावनांच्या डोहच जणू, जेवर शांत तेवर अथांग, आणि उसळले की हा पावसाच्या रिमझिम सारखे मुसळधार. आपल्या हिंदी सिनेमामध्ये प्रेमाला व्यक्त करणारी पावसामधली काही गाणी खूपच गाजली. काही गाणी इतकी सुरेख होती की पाऊस आला की त्या गाण्यांची धून मनात वाजायला लागते. पावसाचे संगीत त्या टपोऱ्या थेंबांना घुंगरूच्या आवाजात, जब घुंगरुओ सी बजती है बूंदे, पलके हमारी आखे न मूंदे, रिमझिम गिरे सावन. संपूर्ण मरीन ड्राइव आणि मौसमी चटर्जी साडीत भिजलेली, अमिताभ बच्चन बरोबर पावसाच्या संगीतात दोघेही धुंद मनसोक्त भिजत जाताना, रिमझिम गिरे सावन.

कुछ कुछ होता है। मध्ये पावसाची नकळत आलेली सर। सर्व खेळणारी मुले पळतात। शाहरुख आणि काजल पळत पळत एक सुंदर लाकडाच्या नक्षीदार गवाक्षामध्ये येतात। शाहरुखच्या इशाऱ्यावर तो तिला सांगतो, डान्स करूया। काजल हळूच इशाऱ्याने त्याला सांगते, नो म्युझिक। आणि हळूच कानाजवळ शाहरुख मस्त बोटांची जणू पियानो वाजवतोय अशी हालचाल करतो आणि म्युझिक सुरू होते। दोघांना जवळ येण्यासाठी निसर्गाने सहज दिलेली साथ, मन शरीर आणि पावसाचे सुंदर संगीत, काजलचे बोलके डोळे, त्याचे प्रत्येक भाव तिला प्रेमाची ओढ लावणारा अप्रतिम गोड दिसले आहेत दोघेही डान्स करताना। हम तुम फिल्म मधले राणी मुखर्जीचे लाल साडी मधले अतिशय सुंदर बोल असलेले माझ्या आवडीचे हे गाणे। सासो को सासो में ढलने दसरा। पाऊस येत आहे ती वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण दोघच आहोत हे समजवणारे, आपल्याच विश्वात गर्क, विचारात गर्क, त्याच्या तोल जातो तेव्हा सावरणारी, तिच्या मनातल्या भावना उफाळून येताना पावसाची साथ, तिला तो आवडायला लागला आहे। प्रत्येक कडव्यामधून तिची ओढ, प्रेम ही जाणीव तिच्याच मनातली मस्त दाखवली आहे। राजेश खन्ना आणि जिनत अमानचे अतिशय सुरेख श्रवणीय असे हे एक गाणे। आरडीचे रोमॅन्टिक म्युझिक, विजांचा गडगडाट, विजलेली कमनीय सुंदर जिनत अमान आणि तिच्या अंगावर चिकटलेला तो नाईट पिंक गाऊन, गच्चीवर राजेश खन्ना बरोबर दोघेही पावसात चिंब भिजताना, दोघेही प्रेमात तेवढेच चिंब। ऐका हे सुरेख रोमॅन्टिक गाणं।

माधुरी चे कोई लड़की है जब वो हसती है। सर्व छोट्या मुलांच्या जोडीने चक्क चक दुम दुम चक दुम दुम करत सावन राजा कहां से आए तुम असाच भाबडा प्रश्न विचारणारी मुलं दोघांच्या भूमिकांची परस्पर मैत्रीचे अंतर राखून मस्त पावसाची मजा लुटत व्यक्त होताना छोट्या पोरांबरोबर। खरच अजून कितीतरी अवीट जुनी गोड गाणी पडद्यावर मस्त रोमॅन्टिक वातावरणात घेऊन जातात। पावसाच्या सोबतीने हे प्रेमाचा वर्षाव करणारी आपल्यालाही सहभागी करून घेणारी ही फिल्मी गाणी फिल्म पाऊस आणि आपण हे नातं इतकं घट्ट आहे की धुवाधार पाऊस मध्येही चहाचा वाफळता कप एका हातात आणि गरम कांदा भजी आपण हवंय आणि हवेत आलेला गारव्याशी एकरूप होणारे आपण रिमझिम धाराच्या नाचणाऱ्या टपोऱ्या थेंबात या नृत्यामध्येही मस्त मनाला चिंब करणारी ही गोड गाणी ऑल आर मेजराइज अँड समथिंग डिफरंट कलर्स ऑफ रोमॅन्टिक मूड्स विच वी ऑलवेज फील। प्रपुरिका तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचं।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
0: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
0: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
0: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
0: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
3: हो लगेचच कॉल करतो.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: श्रोता, या आठवड्याची गोष्ट April 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेल्या ऍडॉल्फ हिटलरची दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
2: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
1: क्या बात आहे. श्रोता, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: महेश्वर माऊली।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, रेडिओ विश्वास कायमच आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमांना आपल्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणत असतो आणि सगळ्या लोकांसाठी हे कार्यक्रम कशा पद्धतीने खुले करता येतील याचाच भर रेडिओ विश्वासच्या माध्यमातून, या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेळोवेळी दिला जात असतो। आज सुद्धा असाच एक छान उपक्रम काही दिवसातच नाशिककरांसाठी किंबहुना सगळ्यांसाठीच घेऊन येणार आहे आपल्या नाशिकमधलाच सॅटर्डे संडे ग्रुप, आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत। हा उपक्रम काय असणार आहे, कुठल्या कार्यक्रमाबद्दल असणार आहे, हे सगळंच आज आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल की सॅटर्डे संडे ग्रुपच्या तृप्तिदा काटकर या वेळोवेळी रेडिओ विश्वासशी संपर्कात असतात, त्याच्या संबंधित अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं ते आयोजन करत असतात। खूप उत्साही आणि खूप छान असं व्यक्तिमत्व आज माझ्यासमोर आहे। आपण अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोललेलो आहोत, चर्चा केलेली आहे, आणि आज सुद्धा एक खास आणि अगदी प्रत्येकाच्या जिव्ह्याचा विषय असलेला म्हणजे पंढरीची वारी। सायकल स्वारीच्या माध्यमातून ही पंढरीची वारी सुरू होणार आहे, ती कशी घडणार आहे, कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत तृप्तिदा काटकर यांच्याबरोबरच बाबूदादा ताजनपुरे आणि दत्तू मामा टिळे, तिघांचे आपण स्वागत करूया। तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद।
2: नमस्कार।
1: नमस्कार। आपण सुरुवात तृप्तिदा मॅडम तुमच्यापासूनच करूया। तुमच्या ग्रुपला नाशिककर खूप छान पद्धतीने ओळखतात, सॅटर्डे संडे ग्रुप आपला आहे, अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण वेळोवेळी घेत असतात। आज सुद्धा एक खास औचित्य साधून आपण इथे मुलाखतीला आलेल्या आहात, आणि ते औचित्य म्हणजे लवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आणि अर्थातच पंढरीच्या वारीला सुद्धा सुरुवात होणार आहे। आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपला पंढरीचा लाडका विठुराया, आणि त्याच्यासाठी अगदी जगभरातनं कानाकोपऱ्यातनं अनेक भाविक त्याच्या केवळ एका दर्शनासाठी आस लावून बसलेले असतात। त्याला भेटण्यासाठी लाखो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात। तर तुम्ही सुद्धा लवकरच अशीच एक छान सायकल स्वारी घेऊन वारीच्या माध्यमातून तिथे दर्शनाला जाणार आहात सगळेजण, काय संकल्पना आहे ही?
3: आता पंढरपूरची वारी म्हणजे आपला हा जिव्हाळ्याचा विषय असतो। वारकरी हे एक महिनाभर चालत चालत विठुरायाचं नाम घेत तिथे जात असतात। आपण तर बिझी असतो, आपल्याला एवढा वेळ नसतो, तर ही जी सायकलची वारी आहे म्हणजे नाशिक ते पंढरपूर हे 365 किलोमीटर अंतर आहे।
1: बरं,
3: आपण 3 दिवस देऊ शकतो म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार। ह्या 3 दिवसामध्ये आम्ही पहिला दिवस नाशिकपासून चालू करतो। पहिल्या दिवसाचा मुक्काम आमचा रुई 36 इथे असतो, साधारणतः 180 किलोमीटरवरती, आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्टली आम्ही रात्री पंढरपूरला असतो। म्हणजे 2 दिवसामध्ये आम्ही पंढरपूरची वारी करतो। तिसऱ्या दिवशी तिथे नगर प्रदक्षिणा असते, म्हणजे जसे पंढरपूरला जसं सगळ्या महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे सायकलिस्ट येतात, आणि तिथे नगर प्रदक्षिणा आणि एक रिंगण करण्यात येतं, त्याच्यासाठी आम्ही नाशिकहून आता सॅटर्डे संडे ग्रुपचे सगळे सायकलिस्ट जाणार आहोत।
1: क्या बात आहे। पण मला एक सांगा की मला वाटतं यंदाचं आपलं हे दुसरं वर्ष आहे सायकलने पंढरीची वारी करण्याचं, ही मुळात संकल्पना कशी डोक्यात आली आणि कोणकोण या उपक्रमात सहभागी आहे?
4: तसं बघितलं तर आम्ही जुने सायकलिस्ट आहोत, आम्ही 9-10 वर्षापासून सायकल चालवतो। आम्ही असं 4-5 जण असं जायचो, पण आमच्या डोक्यात विचार आला का सगळ्यात भारी नाशिकची सायकल वारी, तर याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे, तर आम्ही हळूहळू आमच्या ज्या काही भगिनी आहे, जे आमच्यापेक्षा मोठे बंधू आहे, त्यांना आम्ही एकत्र केलं। एकत्र करून मग आमचा 10, 20, 30, 50 असा 100 लोकांचा ग्रुप झाला। 100 लोकांचा ग्रुप झाल्यानंतर मग आम्ही मॅडमनी, दादा, आमचे माने सरकार, आम्ही एक संकल्पना केली का आपण तर 10 जण जातोच आहे, आपण जर सगळ्यांना घेऊन गेलो तर ह्या 10 जणांमुळं सगळ्यांचं दर्शन होईल आणि सगळे आनंदी होतील, त्याचबरोबर आपला फिटनेस पण राहील। मग अशी संकल्पना आमच्या डोक्यात आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांना विचारलं। एक दिवस आम्ही गोल्ड क्लबवर मीटिंग घेतली का बा आपल्याला असं असं करायचंय, जाऊया त्याच्यात म्हणे जाऊया, त्याला मग खर्च वगैरे किती लागेल, तर खर्चाचं म्हटलं ना का बघू आपण थोडं थोडं कॉन्ट्री काढू आणि करू। तर असं बोलता बोलता 10 झाले, 20 झाले, 50 झाले, मागच्या वर्षी 100 लोक झाले होते आमच्या बरोबर, 100 लोक आणि बाकीचे काही हेल्पिंग हँड वगैरे असतात ते 25-1 लोक असतात। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 125 लोक घेऊन पंढरपूरच्या वारीला गेलो।
1: आणि यावर्षी
4: आमच्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे का पुरुषांबरोबर महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, आणि त्यांनाही आम्ही आमच्या बरोबर आमच्या बहिणी असतील, आमच्या भाच्या असतील, त्यांना आम्ही सांभाळून घेऊन जातो, सांभाळून घेऊन येतो। कारण आमच्या एका शब्दावर घरचे आमच्या बरोबर पाठवतात.
1: बरोबर
4: आहे. मामा आहे, मॅडम आहे, दादा आहे, माने सरकार आहे, जा मग काही बिंदास, एकदम नो टेन्शन, जेवायचं टेन्शन नाही. कोणालाही रस्त्याने काही प्रॉब्लेम आला आमच्या बरोबर अँब्युलन्स असते.
1: बर.
4: आम्हाला अँब्युलन्सवाले पण सहकार्य करतात.
1: अच्छा.
4: एक टीम असते आमच्या बरोबर सायकलची, मध्ये कोणाची सायकल पंक्चर झाली, चेन तुटली, तर आमच्या मोबाईलवर अपडेट असतं, ह्या फिटर लोकांचे नंबर आहे, त्याला कॉन्टॅक्ट केला का तो माग पुढेच असतो, तो लगेच येऊन सायकलचं रिपेअरिंग करून परत, असं त्याला वाटलंय आपण थकलोय तर तो त्या गाडी टाकतो 2 किलोमीटर आणून परत आमच्या पैसे सोडतो त्याला.
1: अच्छा.
4: परत त्याची वारी चालू.
1: बर बर बर.
4: आणि मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा आमच्या बरोबर ढोलताशेवाले असतात अति आनंद येण्यासाठी. म्हणजे जे काय आपण 50 किलोमीटरला नाचताय थकलो आपण, पण तिथं ढोलवाले ठेवतो आम्ही बरोबर आमच्या, आम्ही जायच्या अगोदर ढोलवाले पोहोचलेले असतात.
1: अच्छा.
4: ते ढोल वाजवायला लागले का आमचा सगळा थकवा गायब, क्षणात थकवा गायब, परत तेवढीच एनर्जी, असं वाटतंय का आता नाश्ता केला आता आपण पहिल्यापासून चालू करतोय.
1: क्या बात आहे. खूप छान पद्धतीने नियोजनबद्ध असा हा तुमचा कार्यक्रम आहे आणि इतकी सगळी यंत्रणा तुमच्या हाताशी आहे म्हटल्यावरती खरोखर ही वारी अतिशय उत्तमरित्या तिथपर्यंत पोहोचत असेल आणि प्रत्येकालाच ते दर्शनाचं एक वेगळं सुख तिथं मिळणार असेल. सर, मी आपल्याला विचारते की कुठल्या वयोगटातली माणसं साधारणपणे या वारीत सहभागी होतात किंवा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे?
0: आमची माझी स्वतःची ही 7वी वारी आहे.
1: बरं.
0: आमच्या ह्या वारीमध्ये सॅटर्डे संडे ग्रुपची ही दुसऱ्या वर्षाची वारी आहे. या वारीमध्ये 18 वर्षापासून तर 72 वर्षापर्यंतचे सर्व महिला व पुरुष दोघे सहभागी आहेत आणि ह्या याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, आर्किटेक्ट ह्या क्षेत्रातील देखील चांगले नामवंत लोक आमच्या बरोबर आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते सायकलिंग करतात आणि कुठल्याही प्रकारचं अडचण आल्यास ते एकमेकाला साथ देऊन आम्ही पुढे जात असतो. आणि आमचा रात्रीचा मुक्काम रुई 36 इथे जे आम्ही रिसॉर्ट्समध्ये ठेवलेलं आहे ते रिसॉर्ट्स बघितलं, तिथला रेन डान्स बघितला, का सर्व दिवसभरातलं जे 180 किलोमीटरची सायकलिंग केली त्याचा पूर्ण थकवा हा आमच्या लोकांचा निघून जात असतो आणि त्याच उमेदीने दुसऱ्या दिवशी देखील आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघत असतो. दुसऱ्या दिवशी पण पंढरपूरला ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी 20-20 किलोमीटरला आम्ही प्रत्येकाला हायड्रेशन देतो. हायड्रेशन घेतल्यानंतर पुढचा टप्पा कसा पूर्ण करता येईल ह्या दृष्टीतून आमचा सायकलिस्ट सायकल चालवत असतो आणि मग जेवणाच्या ठिकाणी सर्व परत एकदा येतो, प्रत्येकाची हाकावाला घेतो आम्ही आणि त्यानंतर पुढे आम्ही 6:30 ते 7 वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचतो. आणि आमच्यातील जे काही उत्साही लोक आहेत ते रात्री 10:30 वाजेनंतर विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. रात्री 2:30-3 वाजेला त्यांनी दर्शन घेतात, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या गर्दीत आपल्याला जर दर्शन घेता येणार नाही म्हणून ते रात्रीच त्याचा विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतात.
1: खूप छान वाटतं हे सगळं ऐकून आणि खरोखर खूप मला वाटतं बरीच आधीपासून ही तयारी तुम्हाला करावी लागत असणार आहे. आता आषाढी वारी लवकरच सुरू होईल, तुम्ही साधारणपणे तुमचा प्रस्थानाचा कार्यक्रम कसा असतो किंवा फिटनेस असेल सगळ्या लोकांना माहिती देणं, एकंदर सगळी तयारी करणं हे सगळं कसं करता?
3: म्हणजे आता याची तसं बघितलं ना, जसं आपण दररोज जेवतो तसं व्यायाम हा दररोज प्रत्येकाच्या शरीरामध्ये केलाच गेला पाहिजे. प्रत्येक सायकलिस्ट कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर सायकलिंग करतोच.
1: बरं.
3: म्हणजे तुम्हाला फिटनेस लागतो तरच तुम्ही परफॉर्म करू शकता. सॅटर्डे संडे ग्रुपचे सगळे सायकलिस्ट जे ज्येष्ठ आहेत तर ते तर कमीत कमी 50 किलोमीटर सायकलिंग करतात. म्हणजे तरुणांना लाजवेल इतका उत्साह आणि इतका फिटनेस सगळ्या सिनियर सिटीजन मध्ये. म्हणजे ते 50 किलोमीटर केल्याशिवाय घरी येतच नाही. आपण कसं म्हणतो कोपऱ्याला जाऊन आलो, म्हणजे मला विचारा तुम्ही म्हणाल 20-25 किलोमीटर खूप झालं, म्हणजे एक तास आम्ही करू शकतो. पण जे सिनियर सिटीजन असतात कसं असतं, वयानुसार जरी झोप कमी झाली आणि कुठलेही निगेटिव्ह विचार यायला नको, गोळी लागायला नको म्हणून सगळे सायकलिस्ट लवकर उठतात. दररोज वर्षभर त्यांचा तसा सराव चालू असतो आणि सपोज नसेल एखाद्याचा सराव तर निदान आधीचे 3 महिने तरी 2 महिने तरी तो दररोज सायकलिंग करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सवय कशी असते, सकाळी सायकलिंग करायची. पंढरपूरला जाताना उन्हाचा दिवसभर तुम्हाला सायकलिंग करायचं.
1: बरोबर.
3: प्रॅक्टिस म्हणून दुपारची राईड करणं आवश्यक आहे. म्हणजे 10 किलोमीटर केलं तरी चालतं कारण उन्हाची तुम्हाला सवय लागते. आपण कारमध्ये जातो, एसी असतो, कार असतो, सायकलला काहीही प्रोटेक्शन असं नसतं. तुम्हाला सूर्याची उष्णता सहन करण्याची ताकद लागते.
1: बरोबर.
3: मग त्यासाठी काय काय करायचं अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी सिनियर लोक मार्गदर्शन करतात. आधी रजिस्ट्रेशन केलं जातं. सगळ्यांचा फिटनेस असल्याशिवाय त्यांची हिंमतच होत नाही कारण एवढं 180 किलोमीटर एका दिवसात करायचं आहे तर तुमची तेवढी मानसिक आणि शारीरिक कपॅसिटी सुद्धा लागते. आणि छोट्या छोट्या राईड असतात, ग्रुप राईड ठेवतो आम्ही. पंढरपूरची प्रॅक्टिस म्हणून या रविवारी आम्ही 70 किलोमीटरची राईड ठेवली होती. पुढच्या रविवारी 100 किलोमीटरची राईड असते. म्हणजे इंडिव्हिज्युअल तर राईड असतेच, पण ग्रुप राईड ठेवल्या जातात सॅटर्डे संडे ग्रुप तर्फे. त्यामध्ये सगळ्या सायकलिस्टची एकमेकांची ओळख पण होते, एकमेकांनी सहकार्याने पुढे कसं जायचं, आणि आपला इव्हेंट आहे, आपलेपणाची भावना निर्माण होण्यासाठी ग्रुप राईड महत्वाची असते. सगळे एकमेकांना सपोर्ट करतात आणि पुढे जातात. पॉझिटिव्ह एनर्जी खूप असते. आपण मंदिरात का जातो, घरातही देव असतो, कारण मंदिरात एकाच विचाराचे लोक असतात. तसं ग्रुप राईडला सगळे सायकलिस्ट एकत्र असले की त्या पॉझिटिव्ह एनर्जीने नॉर्मल स्पीड सायकलिस्टचा हा 15 ते 16 किलोमीटर तासाला असतो, पण जर ग्रुप राईडला गेला की तो तुमचा स्पीड 2 ने नक्कीच वाढतो. एकदम आनंद असतो, आनंदात माणूस खूप करतो. असं
1: सांगतो. आता यंदाच्या आषाढी वारीचं काय नियोजन आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे?
3: आता आम्ही तर 10 तारखेला निघणार आहोत तिथनं.
1: बर,
3: 10, 11, 12 जुलैला.
1: अच्छा,
3: ह्या 3 दिवसामध्ये वारी होणार आहे. आणि पंढरपूरला तिथे एक रिंगण सोहळा केला जातो. तिथे सर्व पूर्ण जे महाराष्ट्रातले साधारणतः 3,500 ते 4,000 सायकलिस्ट असतात. आणि प्रत्येकाचं म्हणजे मी सॅटर्डे संडेचा प्रत्येकाचा असा झेंडा असतो, आणि मग मी माझ्या ग्रुपचा तो एक वेगळाच अनुभव असतो की माझे सगळे एकत्र आहेत, आपण सगळे एकत्र आहोत, एकत्रपणाची भावना असते. प्रत्येकाचा असा झेंडा असतो, तो झेंडा घेऊन सगळेजण असे मिरवतात, असं गोल गोल आधी पायी पायी राऊंड मारतात, आणि मग सायकलवरती हळूहळू असे विठू माऊलीच्या याच्यात रिंगण करतात.
1: क्या बात है. आता ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं आहे किंवा जे ऑलरेडी सहभागी आहेत किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस ही बाहेरच्यांना पण याच्यात एंट्री आहे की कसं, आपण काय सांगाल?
0: ज्या सायकलिस्टनी याला यायचं असेल, त्यांनी जर रेग्युलर प्रॅक्टिस केली असेल आणि आपला तासी 15 किलोमीटरचा त्याचा जर स्पीड असेल, तर असे आम्ही सायकलिस्टला आमच्यामध्ये सहभागी करून घेत असतो. आणि आता आमचे रजिस्ट्रेशन हे जवळजवळ पूर्ण झालेले आहे. पण ज्याला पण पांडुरंगाच्या भेटीची इच्छा असेल, त्यांनी जर आमच्याकडे परत संपर्क साधला तर आम्ही त्यास आमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ.
1: बर, मग या संपर्क क्रमांक आपण जरूर द्यावा. आणि याच्यासाठी काही फी वगैरे आहे का?
0: पंढरपूर वारीसाठी आम्ही 5,500 रुपये 3 दिवसासाठी ठेवलेले आहेत. जाण्या येण्याचा खर्च, डॉक्टर्सचा खर्च, राहण्याचा पूर्ण खर्च आणि हायड्रेशन वगैरे सर्व त्यामध्ये आहे. आणि त्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन साठी तृप्तीदा काटकर यांचा नंबर दिलेला आहे.
3: आणि कसं आहे, दर 20 किलोमीटरने तुम्हाला हायड्रेशन द्यायचंय पाण्याची, म्हणजे दर 20 किलोमीटरने तुम्हाला ताक पाहिजे, लस्सी ताक, बिसलरीशिवाय पाणी नाही, 6 जेवण आहे, लिंबू सरबत, या सगळ्या गोष्टी म्हणजे पौष्टिक द्यायचे, ड्रायफ्रुट्स द्यायचे असतात, त्यांना जर्सी द्यायची असते, त्यांचा इन्शुरन्स काढला जातो. बरोबर, 3 डॉक्टर असतात, ॲम्ब्युलन्स असते, ढोलताशे असतात. जाताना आपण सायकलने जातो, येताना त्यांना बसने आणायचं असतं. 2 रात्रीचा मुक्काम असतो. हे सगळं विचार करता, आणि एक मेकॅनिक असतो, म्हणजे सायकल पंक्चर झाली तर आपण कुठे काढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च म्हणजे नाममात्र शुल्क सगळं धरून 5,500 रुपये आपण घेतो. आणि याच्यासाठी संपर्क आहे 9890924533.
1: इतकी सगळी सोय बघता खरोखर खूप छान पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि तितका खर्च मला असं नक्कीच वाटतं की तो नाममात्रच आहे, कारण की बऱ्याचदा इतका प्रवास आपण करू शकत नाही आपल्या रोजच्या रुटीन लाईफ मधनं. आणि जर अशी सोबत असेल, सगळे उत्साही कार्यकर्ते आपल्या आजूबाजूला असतील, तर नक्कीच आपण उत्साहाने यात सहभागी होऊन छान एक वेगळा अनुभव या सायकल स्वारीचा आपल्याला मिळू शकतो. आतापर्यंतच्या वारीत काही असे उल्लेखनीय किंवा अविस्मरणीय प्रसंग लक्षात आहेत का?
0: हो, आमच्या वारीमध्ये अपंग व्यक्तीने पण ही वारी 2 वेळेस पूर्ण केलेली आहे.
1: बर,
0: आणि ज्या वेळेस पूर्ण महाराष्ट्रातले सायकलिस्ट पंढरपूरला जमा होतात, त्यावेळेस सायकलिस्ट वारकऱ्यांचं तिथे एक संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये महाराष्ट्रातले जेवढे पण आलेले सायकलिस्ट आहेत, त्यात ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे, म्हणजे सुपर रेंडोरियर झालं किंवा लंडनची ट्रिप केलेली आहे सायकलची, तर त्याचा तिथे सन्मान होतो. त्यात आमचे जे एक ज्येष्ठ सायकलिस्ट बंधू आहेत गोविंदजी शिंदे, तर त्यांना एका पायाने अपंगत्व असताना सुद्धा त्यांनी दोन्ही वेळेस कोणतंही बॅकअप न घेता त्यांनी ती पंढरपूर वारी पूर्ण केलेली आहे. आणि त्यांचा दोन्ही वर्षी पंढरपूरच्या संमेलनामध्ये सन्मान करण्यात आलेला आहे.
1: क्या बात आहे.
3: आणि असं सासरे आणि जावई हे दोघं टेंडम सायकल असते की ज्याच्यामध्ये एका वेळेस ते दोन हे करतात, तर त्याच्यामध्ये जावई आणि सासरे दोघं मिळून असं सायकलिंग करणार आहे, म्हणजे कौतुकाची गोष्ट. फिटनेस किती चांगला आणि इतके चांगले रिलेशन आहे की त्यांच्या बरोबर तरुणांच्या जोडीला ज्येष्ठ पण इतक्या उत्साहात येतात हे बघून नर्मदा परिक्रमेला सुद्धा दुसरे, आता एक सासरे जावे गेल्यावर लगेच दुसरे सासरे जावेची जोडी सायकलने नर्मदा परिक्रमाला गेले. म्हणजे हे जे काही चांगले उदाहरण आहे फिटनेसचे, हे खूप म्हणजे लक्षणे, म्हणजे नंतर नवरा बायको, पती पत्नी तर भरपूर येतात की असे तर आपण जाऊ शकतो. आता मी माझ्या मुलाला घेऊन गेली होती, माझा मुलगा म्हणाला प्रथमेश कॉलेजला असताना म्हणे आई काय मिळतं पंढरपूरला जाऊन, म्हणजे त्यासाठी वारीला यावं लागतं, ऍडजस्टमेंट काय असते ते कळतं, लोकांना तुम्ही खा तुम्ही घेतलं काही विचारायची सवय नाही.
1: बरोबर.
3: आजकालच्या नवीन जनरेशनला असं म्हणायचं असतं आई गर्दी मी कसा जाऊ, असं नाही ना. तिथे तुम्हाला सगळ्यांमध्ये सर्वसामान्य जीवन काय असतं ते कळण्यासाठी वारीला जावं लागतं. तिथे आई तुमच्या सोबत नसते, तुम्हाला लोकांबरोबर म्हणजे जेंट्स म्हणून वेगळीकडे राहायचं. जिथे लागतं तिथे वारी म्हटल्यानंतर तुम्ही ही ट्रीप नसते, थोडीफार ऍडजस्टमेंट करावीच लागते. तर ह्या गोष्टी त्याला कळायला, म्हणजे तो इंग्लिश मिडियमचा होता तर त्याच्यामुळे मला वाटत होतं की आपली संस्कृती आपल्या मुलाला, म्हटलं तू मला म्हातारपणी नेण्यापेक्षा मी तुला नेते वारीला. आणि त्याचा स्पीड खूप चांगला होता, म्हणजे ह्या मुलांना जर आपण जर नीट हे केलं, म्हणजे असं हे चुकीचं होतं की या मुलांना समजत नाही, मग त्याने ते सगळं पंढरपूरचं सगळं ते वाचून काढलं, सगळी माहिती काढली, म्हटलं बघ म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती पुढच्या जनरेशनला नेण्याकरता पंढरपूरची वारी फार महत्वाची आहे. नाहीतर फक्त वृद्ध लोक जातात त्याला काही अर्थ नाही, तरुणाईने पण त्याच्यामध्ये इतकाच इन्वॉल्व्ह व्हायला हवं. आता यावेळेस इतका चांगला रेशो आहे की 25 ते 35 वयोगटातले बरेच जण सायकलिस्ट आपल्या सोबत आहेत, म्हणजे आपली परंपरा पुढे नेक्स्ट जनरेशनला जाते. म्हणजे 3 जनरेशन आमच्या वारीमध्ये असतात, म्हणजे मी माझा मुलगा आणि यांच्यासारखे ज्येष्ठ मंडळी, की आम्ही सेफ असतो. 3 जनरेशन जेव्हा एखादी गोष्ट करत असतात ना त्याला फार महत्व असतं की ती परंपरा पुढे जाते. मोठ्यांकडनं नेहमी लहान शिकतच असतात आणि लहानांचं चुकलं तर मोठ्यांकडनं ऐकायचं हेही वारीत समजतं.
1: अगदी बरोबर आहे, खरंच खूप छान, सगळ्या दृष्टीने सर्वांग सुंदर असा हा उपक्रम आहे आणि निश्चितच खूप छान हा उपक्रम होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा मी देते. दरवर्षीप्रमाणे काय म्हणे मागच्या वर्षी हा उपक्रम झाला, यावर्षी आणखीन छान पद्धतीने हा उपक्रम घडो, उत्तमोत्तम साथ तुम्हाला सगळ्यांची मिळो.
4: अजून एक आमच्या वारीचं वैशिष्ट्य आहे का, 5,500 तर सगळेच देतात, कमीत कमी आमचं फी येते.
1: बर,
4: पण असे पण काही विद्यार्थी आहे किंवा काही आहे त्यांना वाटतंय पंढरपूरला यायचंय, तर त्यांच्याकडे 5,500 रुपये नसतात.
1: बर,
4: तर ते 5,500 रुपये आमच्या मॅडम माने सरकार यांना खूप उत्सुकता, तुम्ही पण चला मी तुमचे 1,000 रुपये कमी आहे मी भरतो, दादा म्हणता तुला 500 रुपये कमी आहे मी भरतो. पण असेही आमच्या ह्या ग्रुपमध्ये आम्ही 5 ते 6 लोक असे पण घेऊन जातो. हे एक आमच्या वारीचं वैशिष्ट्य,
3: म्हणजे प्रत्येकाकडे तेवढं नसेल तर थोडं आर्थिक पाठबळ नसेल पण चांगल्या वाटतं इच्छा असेल.
1: बरोबर.
3: आणि त्याचा कुठेही अपमान होणार नाही, कोणाला बाहेर कळत नाही कोणाला येतोय, सगळ्यात महत्त्वाचं.
1: बरोबर.
3: पण सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टने वारी होते. जगन्नाथाचा रथ असतो, प्रत्येक जण स्वतःने काहीतरी करत असत
1: निश्चितच, आणि इतका शुद्ध प्रामाणिक हेतू असतो तेव्हा आपोआपच मदतीचे हात पुढे येत जातात. आणि आजच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा ही वारी लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, कारण जगभरात आपला हा रेडिओ ऐकला जात असतो, त्याच्यामुळे निश्चितच त्या श्रोत्यांपर्यंत सुद्धा तुमचा उपक्रम पोहोचणार आहे आणि खरोखर पुढे आणखीनही ही संख्या वाढेल असं आपण म्हणूया. आणि तुम्हाला छान एक ती वारी कायम अशी घडत राहो, तो आनंद तुमच्या मदतीनं तुमच्या मार्फत सगळ्यांनाच मिळत राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. ह्या एक उपक्रम तर आहेच, पण एरवी सुद्धा सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आणखीन कोणते कोणते उपक्रम होतात?
3: बरेच उपक्रम केले जातात. हा म्हणजे झाड लावायचा उपक्रम असो, आम्ही प्रत्येकाने दत्तक घेतले झाड.
1: बर,
3: म्हणजे काय होतं की आता प्रत्येकाला तर खूप झाड लावणं शक्य होत नाही, मग आम्ही हे झाड आईच्या नावाचं झाड आहे, हे वडिलांच्या नावाचं झाड आहे, असं करून सायकलिस्टने झाडं पण विकत घेतलेत. आणि म्हणजे आता आम्ही दिवाळीमध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम केला, जुने कपडे किंवा चांगले कपडे पण घेतले आणि पाड्यावरच्या लोकांना गेलो, म्हणजे तो अनुभव इतका होता की आपण असे कपडे टाकून देतो चांगल्या अवस्थेतले कपडे. आणि आम्ही 4 पिकअप भरून कपडे आम्ही नेले होते आणि माझ्याबरोबर माझा भाचा होता, खेळणे पण देतो, तर तो माझा भाचा होता. त्याने त्याच्या घरी जाऊन सांगितलं बहिणीला माझ्या, म्हणे आई अगं तिथले त्या मुलं होते ना त्यांना पॅन्ट पण नव्हती, नेक्स्ट टाइम ना माझ्या 4 पॅन्ट तू द्यायच्यास. म्हणजे पॅन्ट एखाद्या मुलाच्या अंगावर नसणं हे दृश्य आपण इथे असं इमॅजिनच करू शकत नाही, कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो असे कपडे थप्पीला पडलेले असतात. पण आम्ही ज्या पाड्यावरती गेलो 2 मिनिटांमध्ये 400 मुलं असे छोटी छोटी जमा झाले अंगावरती कपडे नाही, आणि त्या मुलांनी आम्ही म्हटलं हे कपडे घ्या, इतका आनंद. आणि हे जेवढं शक्य आहे ते सगळ्या लोकांकडून आम्ही कपडे जमा केले, फराळ जमा केला, 4 पिकअप भरून सगळं सामान घेतलं आणि ऍक्च्युअली त्या मुलांच्या हातात हे दिलं, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला पण कळतं की असं करायला हवं, असं जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला देण्याची पण वृत्ती लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नंतर वेगवेगळ्या राईड घेतो
0: आपण. दरवर्षी आम्ही नवरात्रीमध्ये राईड घेत असतो, नवरात्रीची कोटमगाव राईड घेत असतो, पण या वर्षीपासून आम्ही चांदवड राईड चालू केलेली आहे. आणि श्रावणातली श्रावणी सोमवारातली एक राईड राहते आमची त्र्यंबकेश्वरची, ती दरवर्षी आम्ही घेत असतो. आणि वृक्ष लावा वृक्ष वाढवा या उपक्रमा अंतर्गत मी माझ्या शेतीवर 94 झाडं लावलेली आहेत, जे का मला कोणतंही उत्पन्न देत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे मी झाडं लावलेली आहेत ती चेरी वगैरे ते पक्ष्यांसाठी उपयुक्त आहेत. आणि वडासारखे झाडं मी लावलेले आहेत. वड हा सहजासहजी कोणी लावत नसतं शेतामध्ये, पण मी वड पण लावलेले आहेत. हे आमचं सॅटर्डे संडे ग्रुपचं जे आहे, आमच्या ग्रुपची भावना जी आहे झाडं लावा झाडं जगवा, तर त्याच्यातला मी एक छोटासा हिस्सा स्वीकारले.
3: आणि अजून पण एक सांगते की कोणाचा वाढदिवस असेल ना तर तो जास्त खर्च करण्यापेक्षा वह्या पुस्तकं घेऊन ते अनाथ मुलांना दिले जातात. सिन्नरला ठाणगाव म्हणून आहे, तिथे 30 मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत की ज्यांचे कोरोनामध्ये पॅरेंट्स एक्सपायर झाले, म्हणजे आई एक्सपायर झाली, वडिलांनी दुसरं लग्न केलं, मग ती आई या मुलांना सांभाळायला तयार नाही, असे 30 मुलं आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आमचे दत्तू मामा पण जाऊन आले, सगळेजण जाऊन आले, वाढदिवस त्यांच्या नातीचा वाढदिवस तिकडे साजरा केला त्यांना त्या मुलांबरोबर. म्हणजे दिवाळीला सुद्धा ठाणगावला 16 मुलं आमचे तिथेच होते.
2: अच्छा.
3: म्हणजे समाजासाठी जे देता येईल जे आपल्याकडे आहे ते देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे सगळ्याच जण करत असतात. मधले
2: नक्की नक्की खूप छान. थोडक्यात एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा हा एक प्रयोग आहे. आणि देण्याचं महत्व कुठेही आपण जे म्हणतो की एका हाताने द्यावं पण दुसऱ्या हाताला कळू नये, अशा पद्धतीचा हा जो एक उपक्रम तुमचा चालू आहे तो नक्कीच खूप उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. येते जी तुमची वारी आहे ती अशी छान पुढे घडो, त्याच्यासाठी तुम्ही खूप उत्तम काम करत आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच काही मदत लागली तर जरूर रेडिओ विश्वास तुमच्या साथीसाठी आहेच हे सुद्धा मी आपल्याला सांगते. आणि आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: रेडिओ विश्वासने आम्हाला इथे बोलवलं, आमच्या उपक्रमाची माहिती करून घेतली आणि जनतेसमोर तो आमचा उपक्रम आणला त्याबद्दल मी रेडिओ विश्वासचे आभार मानतो.
2: धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा.

0: डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जान निसार अख्तर यांचं नजीमा आणि मुकेश यांच्या आवाजात. अलबेली चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: रुक क्यों गए, गाइए ना.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।

0: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते जीवन रंग या कार्यक्रमात एका बालकलाकाराची मुलाखत घेणार आहे। मुलाखत तबला वादकाची आहे। वयाच्या अगदी 3rd वर्षी वडिलांच्या मांडीवर बसून तबला वाजवलेलं मी त्याला पाहिलेलं आहे आणि ही आवड त्याने कशी जपली आणि आता तो 12 वर्षाचा आहे पण तो सतत सातत्य कसं या कलेच्या शिक्षणामध्ये ठेवून आहे आणि त्याचा हा प्रवास कसा झाला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कसा प्रवास करता येईल अनेक मुलांना सुद्धा हे नक्कीच त्याच्या मुलाखतीतनं समजेल। सुट्ट्या लागतात, आपण बराच वेळ उन्हाळक्या करायला घालवतो, तर कला प्रकार शिकण्यासाठी जर आपण कटिबद्ध असलो तर आपल्याला कला प्रकार आपल्या कुवतीनुसार आत्मसात करता येतो। मी त्याच्या घरापाशी पोहोचलेच आहे। त्याचं नाव आहे ऋषिकेश धीरेश रुद्र। नमस्कार, येऊ का?
4: हो या।
3: नमस्कार ऋषिकेश।
4: नमस्कार।
3: तू छोटा असलास तरी नमस्कार अशासाठी की तू कलावंत आहेस, एक कलाकार आहेस। तू वयाच्या कितव्या वर्षापासून तबला शिकायला सुरुवात केली आहेस?
4: मी माझ्या वयाच्या 3rd वर्षीपासून सुरुवात केली आहे।
3: बर, तुला का वाटलं तुझे वडील तबला वाजवायचे का?
4: हो, माझे वडीलही तबला वाजवायचे आणि मला एक लहानपणापासून आवड होती आणि माझे महाराज म्हणजे श्री नारायण बुवा हे यांनाही सुद्धा तबला वाजवायची आवड होती आणि ते साथही करायचे गायनमध्ये आणि अष्टपदी।
3: म्हणजे तुम्ही समाधीमध्ये राहतात आणि तुझ्या वडिलांचे तबल्याचे क्लासेस पण आहेत आणि ते ऐकता ऐकता तुला ती आवड लागली आणि ऐकावंसं वाटलं, शिकावंसं वाटलं आणि तुला प्रोत्साहन कोणी दिलं?
4: प्रोत्साहन
3: आईने का बाबांनी?
4: पप्पांनी, म्हणजे मला स्वतःहूनच आवड होती पण मला माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं
3: आणि मग शिकवायला सुरुवात केली का?
4: हो, मला शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग जेव्हा मी असं चांगलं शिकायला लागलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला क्लास लावला।
3: ते आता तू काही परीक्षा दिल्यास का?
4: हो, मी आता 3 परीक्षा दिलेल्या आहेत।
3: बर, आणि आता तू कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातोस?
4: मी आता माझी 6th पूर्ण झाली आहे, आता मी 7th जाईल। माझ्या शाळेचं नाव कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल धुळे।
3: बर, आणि मग शाळेत कधी तबला वाजवलायस का?
4: हो, शाळेमध्ये मी कधी अॅन्युअल फंक्शन वगैरे टीचर्स डे याच्यामध्ये मी तबला वाजवलेला आहे।
3: अरे वा, छान। आणि मग आता तुझ्या समोर तबलाच आहे तर वाजवून दाखव ना काहीतरी। दाखवतोस का?
4: हो, नक्कीच।

0: वा, अरे छानच वाजवलंस की. पण हे काय वाजवलंय मला श्रोत्यांना सांग ना, समजावून काय वाजवलंस ते.
1: हा कायदा होता. कायदा म्हणजे अशी रचना की तालाच्या मात्रा, खंड, टाळी, काल यांना अनुसरून असते. ही रचना नियमबद्ध असते आणि विस्तारक्षम असते. तिचे पलटे सुद्धा तयार करता येतात.
0: अरे वा, हे कोणी शिकवलं तुला?
1: हे माझे गुरु म्हणजे श्री हितेंद्र श्रीवास्तव, हे कुमार बोसांचे शिष्य. आज मी त्यांच्याकडे माझं शिक्षणही चालू आहे.
0: पण हे गुरु कुठे आहेत तुझे?
1: हे माझे गुरु आता मध्य प्रदेश मध्ये ग्वाल्हेर हे शहर आहे, तिथे ते उपस्थित असतात.
0: मग तू ऑनलाईन शिकतोस का?
1: हो, मी ऑनलाईन गुगल मीट इथे माझा ऑनलाईन क्लास असतो.
0: आणि त्याच्या आधी तू वडिलांकडनं शिकलास, आईकडनं पण शिकला असेल, कारण आई पण तबला वाजवते असं ऐकलंय.
1: हा, थोडं थोडं शिकलो आहे की तालाची माहिती वगैरे एवढं सगळं. ते म्हणजे ज्या परीक्षा होत्या माझ्या, मी ज्या दिल्या होत्या त्याच्याबद्दल जी माहिती मला आईने दिली आहे ते मी शिकलो.
0: अरे वा, छान. आणि मग तुला या गुरुंनी स्वीकारलं, हे कौतुक आहे तुझं. म्हणजे तू तबला आधी ऐकला का त्यांनी, आणि मग ते तुला हो म्हणले का?
1: हो, त्यांनी आधी माझं सगळं जे पण कायदे होते, आता आमचं जे घराणं आहे सगळं मिक्स आहे, तर त्यांनी जे पण कायदे होते त्यांनी एक मला व्हिडिओ करायला लावला. मग ते वादन त्यांनी ऐकलं आणि मग त्यांनी डिसाईड केलं.
0: अरे बघ, आणि ते कोणच्या म्हणजे त्यांचं घराणं काय?
1: त्यांचं घराणं हे बनारस आहे.
0: बर, आणि आता परत एकदा थोडंसं ऐकूया ना तुझं, वाजवशील का?
1: हो, नक्कीच.

0: वा छान वाजवलंस रे. पण पुन्हा तोच प्रश्न, आम्हाला आपला कानाला गोड लागलं, पण हे काय वाजवलंय सांगणं जरा श्रोत्यांना.
1: हे चार पाच तुकडे होते. तुकडे म्हणजे असा बोल प्रकार की ज्यात आकर्षक बोल असतात आणि त्यात बोल आणि तिहाई असते. त्यात तिहाईचा जो शेवटचा धा समेवर येतो. तुकडा समेपासून अथवा तालाच्या कोणत्याही मात्रेपासून दुप्पटीत अथवा चौपटीत वाजवतात.
0: बरोबर. म्हणजे एक लय परत त्याची दुप्पट, म्हणजे तशाच प्रकारे दुप्पट करायला लागते, तशाच प्रकारे चौपट करायला लागते, नाही का? हे सगळं छान. तू केव्हा प्रॅक्टिस करतोस?
1: मी जेव्हा मला आता जेव्हा वेळ मिळाला तेव्हा चांगले मी एक तास व दोन तास मी रियाजाला बसतो.
0: वा. आणि मग शाळा असते तेव्हा?
1: शाळा असते तेव्हा मग आता शाळेमध्ये तरी आता जर बेंच असतो तर त्याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस करून घेतो.
0: अरे वा, हे बरं आहे. शाळेमध्ये बेंचवर प्रॅक्टिस करून घेतो, खरं खरं उत्तर दिलं बाबा. मग एखाद्या तासाला कंटाळा येत असेल तर हळूहळू तबला वाजवतोस का बेंचवर?
1: नाही, मला कधी कंटाळा नाही येत. पण जर शाळेमध्ये हा मधल्या सुट्टीत जर असं असेल तर मी मनामध्ये असे कायदे वगैरे बोलतो किंवा अजून अथवा.
0: छान छान. म्हणजे तुला त्याचं आवड इतकी आहे की तुझ्या मनामध्ये तो तबला सतत वाजत असतो. आणि मग शाळा असताना घरी रात्री संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा थोडा वाजवतो का नाही?
1: हो वाजवतो. जरी मला वेळ नाही भेटला तरी मी कुठून ना कुठून वेळ काढतो आणि मग तबल्याला थोडा वेळ देतो.
0: अरे वा. आणि तुला भविष्य काळामध्ये तबला दुसऱ्यांना शिकवायला आवडेल का?
1: हो नक्कीच. मला माझ्यासारखे अजून काही पोरांना अशी शिक्षण द्यायचं की वो आपला जो भारत आहे त्याला वरती न्यायचं, हे माझं स्वप्न आहे. आणि मला चांगलं प्रत्येकाला शिक्षण द्यायचं की तबल्याला पुढे न्यायचंय खूप.
0: कारण तबला ही भारतीय कला प्रकार आहे.
1: आणि तबला हा अमेरिका वगैरे इकडे फेमस नाही, फक्त इंडियामध्ये फेमस आहे. तर माझं स्वप्न आहे की त्याला पूर्ण जगात फेमस करायचं.
0: अरे वा, खूप छान, चांगली आयडिया आहे. मग तू विदेशी कोंगो बोंगो प्रकार वाजवतो का?
1: नाही, त्याच प्रकारनी वाजत, फक्त तबला पखवाज वगैरे असं वाजवतो मी.
0: तबल्याशी एकनिष्ठ राहून तू वाजवतोस. परत एक छोटासा काहीतरी ऐकूया का तुझ्याकडनं? मला माहितीये तुला बोलण्यापेक्षा वाजवायला खूप आवडतं. एक छोटस ऐकूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे.

0: अरे वा, खूप छान वाजवलंस. आणि तुझं स्वप्न की जे भारतात भारतात छान तबला आहे तो हा तबला दुसऱ्या देशात पण गेला पाहिजे, लोकांनी वाजवला पाहिजे. बनारस घराण्याचं काय वैशिष्ट्य आहे रे, त्याचे बोल कसे वाजतात?
1: त्याचे बोल असे खुल्या बोलांनी वाजतात. एकमेव आणि हिंदू घराणे.
0: हा बरोबर, मागे तू म्हणलं होतस. पण छान, आज खूप छान वाजवून दाखवलंस, मुलाखत छान दिली. आता शेवट तुझा तबल्या वादनाने करूया आणि तुला तबल्यासाठी खूप खूप शुभेच्छा रेडिओ.

0: वा खूप छान वाजवलं सर. एका लई तणी छान अतिशय छान सुंदर बोल ऐकू आले. म्हणजे सगळ्यांना तुझ्या मुलाखतीमुळे स्फूर्ती मिळेल की आपण काहीतरी शिकलं पाहिजे. तबला शिकला पाहिजे, पेटी शिकली पाहिजे, कुठला तरी कलेचा प्रकार शिकला पाहिजे. तुला खूप खूप शुभेच्छा रेडिओ विश्वास तर्फे.
1: थँक्यू आणि नमस्कार.
0: थँक्यू. ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. आज आपण ऋषिकेश दिनेश रुद्र या बालकला

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात बुड्ढा मिल गया या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया अंदाज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात चाही लुधियानवी यांचं गीत. हे गीत ऐकूया 36 घंटे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे सपन चक्रवर्ती यांनी.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: हे गीत आपण ऐकलं चोरी चोरी छुपके छुपके या
1: कार्यक्रमात. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अमिरी गरिबी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हकीकत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज रामभूमी नाशिक.
1: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आखो आखो मे या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

प्रकल्प प्रेझेंट वोकल अरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: एक दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. सुभाष देसाई निर्मित व मनमोहन देसाईद्वारे दिग्दर्शित सिनेमा होता ब्लफ मास्टर. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य, एकाच अभिनेत्याला म्हणजे शम्यगुर करता चार पार्श्वगायकांचा आवाज वापरला गेला होता. वरची दोन गाणी आहेतच, रफी मुकेश, एक गाणं हेमंत कुमारच्या आवाजात होतं. ए दिल अब कही न जा, आणि एक गाणं शमशाद बेगम यांच्या आवाजात होतं, ज्यात शम्मी कपूर स्त्री वेशात आहे, चली चली हवा जो चली.

0: 1960 नंतरचा काळच असा होता की त्याला शम्मीकूरचा काळ म्हणता येईल. यावेळेस अत्यंत यशस्वी लोकप्रिय सिनेमा के शंकर दिग्दर्शित राजकुमार या साधना प्राण पृथ्वीराज कपूर आणि राजेंद्रनाथ.
1: जाने वालो जरा होशियार यहां के हम है राजकुमार.
0: या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या सुरुवातीचं जे संगीत आहे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार्यक्रम बिना का गीतमाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वापरत असत. याच काळात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं भांडण सुरू होतं, त्यामुळे युगलगीत लता मंगेशकरच्या ऐवजी सुमन कल्याणपूर म्हणायच्या. त्यातलं हे गाणं एक अजरामर.
1: तुमने पुकारा और हम चले आए.

गाणी सर्वच लोकप्रिय होती. लता मंगेशकरचं एक सोलो गाणं होतं, आजा आई बहार दिल है बेकरारो मेरे राजकुमार तेरे बिन रह न जाए.

शम्मी कपूरची या काळात चलतीच होती. त्या काळात त्याला अजून एक लोकप्रिय चित्रपट काश्मीर की कली, निर्माता निर्देशक शक्ती सामन, ज्यात शर्मा टागोर इथं हिंदी पदार्पण होतं, प्राण नासिर हुसेन, संगीतकार उपिन अय्यर आणि गीत एस एच बिहारी. तारीफ करू क्या उसके हे गाणं अत्यंत लोकप्रिय होतं.

शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी उत्कृष्ट कॉम्बिनेशन. रफी आणि आशा भोसले यांचं एक युगल गीत, ते पण फारच लोकप्रिय. इशारो इशारो में जादू चलाना,

मोहम्मद रफी यांचं एक खास गाणं जे घेण्याचा मोह मला तरी आवरत नाही आहे. सुभान अल्लाह हसी चेहरा है, सुभान अल्लाह हसी चेहरा ये मस्ताना अदाई, खुदा महफूज रखे हर बला से हर

उपनयनाचा खास ठेका असलेलं गाणं म्हणजे हाथ में तेरा हाथ मेरे हाथ एक तेरा क्या कहना. निर्माता एस हरदीप आणि दिग्दर्शक बप्पी सोनी यांचा जानवर हा सिनेमा देखील शम्मी कपूर सोबत राजश्री, संगीत शंकर जयकिशन. यातलं हे गाणं तुम्ही निश्चित ऐकलं असणारच.

यावर्षी सर्वात अधिक कमाई करणारा सिनेमा जानवरच होता. यातली सर्वच गाणी श्रवणीय होती. एक गाणं तर खास शंकरसेनांच्या रागदारीत होतं, मेरे संग गा गुनगुना.

त्या काळात विदेशी संगीतात बिटल्सचा वापर फार होता. एक गाणं बिटल्स वर पण आधारित होत, देखो अब तो किसको नहीं है खबर. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो की जेव्हा सर्वच गोष्टी जुळून येतात आणि हातात माती घेतली तरी त्याचं सोनं होतं. बहुधा हा काळ शम्मी कपूरचा असावा.

0: एच के रवी निर्मित आणि एस बनर्जी द्वारा दिग्दर्शित सिनेमा होता प्रीत न जाने रीत.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: से पानी की आवाज लपलपाती है। घाट छोड़ के माझी तमाम जा भी चुके, चलो न चांद की कश्ती में झील पार करें।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं।
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
5: काय सांगतो?
6: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर।

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं फारुक कैसर यांचं गीत. हे गीत आहे चमेली की शादी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अपराध या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
3: तुम हो हसी वफा तुमको मेरी जा आत

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मनोरंजन या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद असीज यांच्या आवाजात. फलक या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरण

0: कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
1: क्या बात है. श्रोतो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: पाहिजे.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: हाँ,
2: या चुप रहूं
1: ना,
2: दिल में मेरे आज क्या है?
1: क्या है?

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: चंपा, अब तुम भगवान से वो प्रार्थना करो जो बाबूजी किया करते थे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी. भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया. तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता. ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज रामभूमी नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आत्ता प्रसारित करत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7 वाजता शुभम करोती. संध्याकाळी 7:10 मनाचा आरसा हा कार्यक्रम सादर करते आहेत राधिका जोशी. रात्री 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण सादर करते आहेत रोटरी क्लब. रात्री 9:00 जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण सादर करते आहेत सुषमा दाते. 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण सादर करते आहेत मेघना साने. रात्री 11:00 कालाय तस्मै नमहा या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण. रात्री 12:00 हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 4:00 भक्ती संगीत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराज यांचे विचार या कार्यक्रमाचे सादर करते आहेत दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. सकाळी 6:30 दासबोध हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे सादर करते आहेत पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 प्रभात विश्व या कार्यक्रमाचे सादर करते आहेत ऋषिकेश आयाचित. सकाळी 7:00 रूपरेषा प्रसारित होईल व त्यानंतर आपण आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल. रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: श्रोते हो मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला 95 श्लोक अजय।

0: श्रोते हो, उपासना मार्गातील नाममहात्म्याचे श्लोक आपण पाहत आहोत. नामसाधनेचा पुरस्कार सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयात वारंवार केला आहे. नामसाधनेने नाम हीच वृत्ती तयार होते, सगळे दोष नाहीसे होतात आणि त्याचा लाभ कसा होतो हे या श्लोकांमधून आपल्याला समजते. समर्थ नामाचे महत्व आपल्याला विविध पौराणिक आणि भागवतातील कथा सांगून पटवून देतात. श्रोते हो, या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणात समर्थ भागवतातील अजामेळाची कथा सांगतात. अजामेळ हा मूळचा सदाचारी ब्राह्मण, पण अनावर विषय वासनेच्या स्वाधीन झाल्यामुळे स्वैराचारी आणि दुर्वर्तनी बनला. दासींपासून झालेला दहावा पुत्र नारायण हा सर्वात लहान शेंडेफळ, तो त्याचा सर्वात लाडका पुत्र, प्रेमाचा विषय होता. आजवर एरवी कधीही देवाचे स्मरण अजामेळ करत नसे, पण मुलाला प्रेमाने हाका मारण्याच्या निमित्ताने नारायणा नारायणा असं सारखं नाम मुखाने सहज घेऊ लागतो. एवढ्या पुण्याच्या वळावर अंतकाळी देखील तेच नाम त्याच्या मुखात येते. नारायणा ये रे, नारायणा धाव रे, प्राण कंठाशी आले, अशी आरतहाक तो मुलाला मारतो. श्रोते हो, त्याला घेऊन जाण्यासाठी यमदूत आलेले असतात. नारायणा नारायणा हा धावा ऐकून विष्णुदूतही मदतीला धावून येतात. विष्णुदूतांपुढे यमदूतांचं काहीच चालत नाही. अखेर हात हलवत यमदूत माघारी फिरतात आणि अजामेळाचे प्राण वाचतात. श्रोते हो, नेणतेपणे मुखात पुत्राला हाक मारण्याच्या निमित्ताने देवाचे नाव तोंडात येते तर भगवंत धावून येतो. तर विचार करा, प्रयत्नपूर्वक आवडीने आपण जर भगवंताची आराधना केली तर त्याची महती किती मोठी असेल. अजामेळाच्याही येळ ध्यानात येते आणि तो पुढील जीवन पूर्णपणे भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करतो आणि अखेरीस मुक्त होतो. श्रोते हो, श्लोकाच्या पुढच्या दोन चरणात पिंगला नावाच्या कुंटणीची म्हणजे गणिकेची पुराणातील कथा आपल्यासमोर येते. नशिबाने हीन व्यवसायात अडकलेली ही गणिका अंतर्यामी निरपेक्ष प्रेम शोधत असते. आपल्या सारखा शोभेचा बंद पिंजऱ्यातील शुक म्हणजे पोपट हा तिचा विरंगुळा असतो. त्याला बोलायला शिकवावं म्हणून ती त्याला राम राम असं म्हणायला शिकवत असते. त्या निमित्ताने तिच्या मुखात रामनाम स्थिरावतं. एवढंच नाही तर पौराणिक वाङ्मयात रामभक्त म्हणून तिचं नाव ख्यातनाम होतं, अजरामर होतं. श्रोते हो, या दोन्ही उदाहरणात काही मुद्दे आपल्या लक्षात येतात. एक म्हणजे मनाने विकारी असलेला अजामेळ आणि मजबुरीने अपवित्र झालेली गणिका दोघही नामानेच उद्धरलेत. आणि दुसरं म्हणजे पूर्वकर्मांचा पश्चाताप आणि उद्धरण्याची तळमळ असल्यास हीनातील हीनही निश्चितपणे मुक्तता मिळवतो. श्रोते हो, रामनामाचे महत्व सांगताना ईश्वर चिंतनाचा हेतू नसला, अन्य हेतूने नामस्मरण झाले तरीही ते भगवंतापर्यंत पोचते याची अजामेळ व पिंगला गणिका हे दाखले देऊन समर्थ नामस्मरणाला प्रवृत्त करतात. कोणा जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी. भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया. तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता. ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज रामभूमी नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात मंडी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: चोरी चोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आता ऐकूयात 7 फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण इथे आमंत्रित करत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. यासोबतच नाशिकमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत आणि ज्यांचं काम खूप छान पद्धतीने सध्या नाशिकमध्ये सुरू आहे, या सगळ्याचीच दखल रेडिओ विश्वासच्या माध्यमातून कायमच घेतली जाते. आणि गेल्या 2 वर्षापासून रेडिओ विश्वासच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिकचं काम आपण प्रसारित करतो आहोत. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाशिकमध्ये कशा पद्धतीने काम करतं आहे, कुठल्या संकल्पनांवर काम करतं आहे, याचा लेखाजोखा आपण रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण 2 मालिका सादर केल्या, त्यामध्ये रोटरी आरोग्यमाला, त्यासोबतच रोटरीचं उद्योग विश्व, ह्या 2 सिरीज आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून प्रसारित केल्या. तर ह्या वर्षी सुद्धा एक अनोखी पर्वणी नाशिककरांसाठी आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिकने एक अनोखी संकल्पना आपल्या सगळ्यांसाठीच आणलेली आहे. तर ह्याच विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या प्रेसिडेंट शिल्पा पारख मॅडम, त्यासोबतच सेक्रेटरी आहेत ऋषिकेश संबनवार सर, त्यासोबतच माझ्यासोबत आहेत रोटरी क्लब ऑफ नाशिकचे व्हाईस प्रेसिडेंट श्री विजय दिनानी सर आणि चेअरमन डॉक्टर नेहा मेहर मॅडम. तर ह्या चौघांशीही आज आपण गप्पा मारणार आहोत, या नवीन संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत आणि अर्थातच नाशिककरांना यातून फायदा होणार आहे हे मात्र नक्की. तर मी सुरुवात करते प्रेसिडेंट शिल्पा मॅडमपासून. तर मॅडम, तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. आणि ह्या वर्षी नाशिककरांसाठी आपण काय संकल्पना घेऊन आलेलो आहोत याबद्दल काय सांगाल?
3: सगळ्यात आधी तर रेडिओ विश्वासचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. ही जी रोटरी कनेक्ट सेवा, ही जी संकल्पना आहे, तर मला असं वाटत होतं की समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी असतात त्यांना खूप लवकर प्रसिद्धी मिळते आणि समाजामध्ये खूप नकारात्मकता आलेली आहे की वाईटच घडत आहे आजूबाजूला, पण जे NGOs आहे, चांगल्या संस्था आहे, तर त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही. अगदी आपल्या शेजारीसुद्धा कोणी चांगलं कार्य करत असेल तर आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर ही जी समाजामध्ये नकारात्मकता आलेली आहे, तर त्याला एक सामाजिक, एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं आणि लोकांना त्याच्याबद्दलची माहिती कळायली पाहिजे आणि जे गरजू लोक असतील तर ते त्या NGOपर्यंत पोहोचतील आणि त्यांचंही कार्य साध्य होईल, असं NGO, सामाजिक संस्था आणि गरजू लोक ह्यांच्यामध्ये मला असं वाटतं रोटरी सेवा कनेक्ट हा जो आहे हा जोडणारा दुवा असेल असं मला वाटतं.
2: वा नक्कीच. तर मी सेक्रेटरी ऋषिकेश सरांकडे येते की नक्की ह्या संकल्पनेचा समाजातल्या लोकांना काय उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं?
4: नमस्कार, पुन्हा एकदा मी रेडिओ विश्वासचे आभार मानतो की त्यांनी हा आम्हाला रोटरी क्लब नाशिकला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सर्वात पहिले मी रोटरी क्लब बद्दल सांगतो तुम्हाला की रोटरी क्लब हा सर्विस अबोव सेल्फ याच्यावर चालतो, याचं ब्रीद वाक्य आहे सर्विस अबोव सेल्फ. आणि रोटरी क्लब नाशिकची लिगसी आहे, गेल्या 81 वर्षापासून तो स्थापन झालेला आहे 1945 साली. आणि विविध क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक काम करत असतं, म्हणजे बाळाच्या जन्मापासून तर त्याच्या शिक्षणापासून तर सगळंच काम करत असतो. वृक्षारोपण आहे, आता 1 जुलैला आमचा रोटरीचा पहिला दिवस असतो, 1 जुलैपासून सुरुवात होतं वर्षाचं आणि वृक्षारोपणाने आम्ही ते दिवस सुरू केला. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की आम्ही 4 कुटुंबांना दत्तक घेतलं आणि त्यांना 250 आंब्याची झाडं आणि 12 फणसाची झाडं असे त्यांना डोनेट केले आणि त्यांच्या शेतीच्या परिसरात आम्ही तिथे वृक्षारोपण केलं. आणि या माध्यमातून असं झालं की त्यांच्या पुढे जनरेशनचं ते काम झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, त्याचं जे फळ आहे ते बाजारात विकून त्यांचा उदरनिर्वाह होणार आहे. अशा माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक बऱ्याच क्षेत्रात काम करत असतं. तर त्याच उद्देशाने हा NGOचा जो संकल्पना आहे ती मनात आली आणि ते आपल्या माध्यमातून वेगवेगळे NGO जे काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते सामान्य लोकांपर्यंत त्यांचं पोहोचावं, त्यांचा फायदा व्हावा आणि NGOचं जे कार्य आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं, या उद्देशाने आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे.
2: नक्कीच. तर विजय दिनानी सर तुमच्याकडे मी येते की याबद्दल तुम्ही अजून काय सविस्तर सांगू इच्छिता आणि कोणत्या कोणत्या संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दल काय सांगाल?
5: हो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. रोटरी ही इंटरनॅशनल संस्था आहे, सर्वांना सुपरिचित आहेच. आणि आता ऋषिकेशने सांगितलं त्याप्रमाणे रोटरी क्लब ऑफ नाशिक हे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जो होता त्यातला तो हा एक क्लब आहे जो 1945 पासून म्हणजे 81 वर्षापासून आज नाशिककरांच्या सेवेत आहे. या 81 वर्षात वेगवेगळ्या विविध इतक्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काम केलेलं आहे नाशिककरांसाठी. आणि हे काम करताना आम्हाला बरेच असे एनजीओ सोबत पण काम करायची संधी मिळाली. ते मग सोशल प्रोजेक्ट असो, मेडिकल प्रोजेक्ट असो, वुमन एम्पॉवरमेंटसाठी असो किंवा पर्यावरण रिलेटेड असो, आम्ही नेहमी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या वेगळ्या एनजीओ सोबत काम करत असतो. या एनजीओ सोबत काम करताना आम्हाला असं लक्षात आलं का असे बरेच नाशिकमध्ये एनजीओज आहे ज्यांचं फार छान काम चालू आहे पण लोकांना त्याची माहिती नाही आहे. जसं आता वैद्यकीय क्षेत्रात श्री गुरुजी रुग्णालय आहे, ऑर्फनेज सारखं एक चांगलं काम करणारी एक आधाराश्रम सारखी संस्था सर्वांना सुपरिचित आहेच. आदिवासी क्षेत्रात काम करणारे निलेश व धनश्री गायकवाड हे कपल आज बरेच वर्षापासून काम करत आहे. यांचं काम इतकं छान आहे की लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे. सो असे बरेच एनजीओज आम्ही शोधू राहिलो आहे ज्यांना आम्ही रेडिओ विश्वासच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येऊ. या सर्व एनजीओचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे का हे कधी आपल्या कार्याचा कामाचा प्रचार किंवा प्रसार करत नाही. त्याहूनही विशेष म्हणजे कधी देणगी किंवा डोनेशनसाठी कोणाकडे हात पसरत नाही, हे सेल्फ सस्टेनेबल त्यांचे काम चालूच राहतात. सो रोटरीचा आणि रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न राहील का हे लोकांपर्यंत आम्ही कसं त्यांचं कार्य पोहोचवू शकू.
2: वा नक्कीच. तर आपण मुलाखतीचा जो समारोप आहे तो तुमच्या पासून करूया. नेहा मॅडम, की एकतर तुम्ही 2 वर्षापासून संलग्न आहात रेडिओ विश्वास सोबत आणि जाता जाता सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आव्हान करावं असं वाटतं? 2 मालिका खूप छान गाजल्या, सगळ्या रसिकांनी आपल्याला उचलून धरलं आणि दोन्ही कन्सेप्ट खूप छान होत्या, लोकांना उपयोगी पडल्या. तर आय होप की ही तिसरी कन्सेप्ट जी आहे सेवा कनेक्ट, तर ही सुद्धा तितकीच हिट ठरेल. आणि तुमचं 2 वर्षापासून खूप छान योगदान राहिलेलं आहे सगळ्या लोकांपर्यंत आपण हा सगळा जो काही खटाटोप करतो आहोत तो पोहोचवण्यासाठी. तर जाता जाता सगळ्या रसिकांना काय आव्हान कराल?
6: ओके, जसं आता मी आपल्या सगळ्या लिस्नर्सपर्यंत थर्ड टाइम समोर येते आणि माझे पण काही एपिसोड्स मागे झाले होते बिंग अ डॉक्टर आरोग्य मला सिरीजमध्ये. सो आपल्या ज्या वेगवेगळ्या सिरीज आत्तापर्यंत झाल्या रोटरी थ्रू, की रोटरी आरोग्य मला झालं, जेव्हा आपण असा विचार केला होता की लोकांपर्यंत आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे करेक्ट इन्फॉर्मेशन पोचत नाही, सो आपण राईट मेडिकल इन्फो दिली. रोटरी उद्योग विश्वाच्या मागे आपण अशी संकल्पना ठेवली होती की बिझनेस ऑन्टरप्रनॉर्सचं जे एक्सपिरियन्सेस आहे, नॉलेज आहे, ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांना मदत व्हावी. सो ह्यावर्षी आमच्या प्रेसिडेंट मॅडमने जी संकल्पना मांडली, जी त्यांनी खूप छान प्रकारे छान शब्दात सांगितली ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये आमचं असं होतं की देर आर सो मेनी पीपल की जे काम करतात, बिजूभाईंनी पण ते सांगितलं आपल्याला, पण आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. सो आम्ही असा विचार केला की जेव्हा आपल्याला मासेसला अपील करायचं असेल तर रेडिओ इतकं बेस्ट माध्यम नाही. रेडिओ विश्वासाने रोटरी क्लब ऑफ नाशिक ऑलरेडी एक फॅमिली बनलेलो आहोत आपण लास्ट 3 इयर्सपासून. इथे येताना असं कधी वाटत नाही की आपण कुठेतरी वेगळीकडे चाललो, घरी आल्यासारखंच वाटतं. सो ही जी एनजीओची संकल्पना आपण सुरुवात करणार आहे, ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की राईट पीपल राईट कनेक्शन्स हा जो आपला मेन मोटो आहे, हा सेवा कनेक्ट म्हणूनच आपण हे दिले की एनजीओज हे सेवा करतात आणि हे कनेक्शन आपण पब्लिकपर्यंत गेलं पाहिजे. तर ही जी सेवा कनेक्टची जी ब्रिजिंग गॅप आपण बनणार आहोत रोटरी आणि रेडिओ विश्वास थ्रू, ती आपण करण्याचा इथे प्रयत्न करणार. आणि आय एम शुअर की आपल्याला भरपूर एनजीओज असे आहेत, माहिती आहेत, पण त्यांचं काम लोकांपर्यंत पोचत नाही. नॉट नेसेसरी ते रोटेरियन्स असले पाहिजे, दोज एनजीओज कॅन बी नॉन रोटेरियन्स. आणि मग आपण त्यांचा आपल्याबरोबर इंटरव्ह्यू घेणार. आणि एक छोटीशी गोष्ट ॲड करू इच्छित आहे मी की मॅडमला ही आयडिया कशी सुचली, तर ॲक्च्युली आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ नाशिक हा पण अशा बऱ्याच सुविधा प्रोव्हाइड करतो, पण जसं की मॉर्चरी आहे, मदर्स मिल्क बँक आहे, स्किन बँक आहे, पण ह्या गोष्टींना लोकांना माहीतच नाही आहे. आणि जेव्हा हे आम्हाला कळतं की द पर्सन आर इन नीड आणि त्यांना माहीतच नाही की अरे इथे ही सेवा आहे, सो त्याच्यावरून त्यांना एकदम अशी ती आयडिया आली की जर आपली गोष्ट एवढी फेमस रोटरी ही संस्था असून लोकांना माहीत नाही तर अदर एनजीओजला पण तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. सो आय एम शुअर अजून बरेच वर्ष कदाचित आपण रेडिओ विश्वास बरोबर कनेक्टेड राहूच बाय समर दी अदर मीन्स. आणि ह्या वर्षी सेवा कनेक्ट पण डेफिनेटली इज गन बी व्हेरी हेल्पफुल. सो थँक्यू सो मच.
2: नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्हा चौघांचेही. एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आपण सगळ्या नाशिककरांसाठी घेऊन आलेलो आहोत, त्या सगळ्यांसाठी सुद्धा तुमचे आभार. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्यासाठी सुद्धा मनपूर्वक आभार. तर असे कहो, रोटरी सेवा कनेक्ट ही मालिका रेडिओ विश्वासवरती सुरू होते आहे, जी सुरू केलेली आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमाने. तर ऐकायला विसरू नका रोटरी सेवा कनेक्ट. आत्तापुरता आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आज बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: ऐकूया बिच्चू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंदराज आनंद आणि गायक स्वर आहे सुवर्णलता आणि हरिहरण यांचा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों के सपने.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते जीवन रंग या कार्यक्रमात एका बालकलाकाराची मुलाखत घेणार आहे. मुलाखत तबला वादकाची आहे. वयाच्या अगदी 3 वर्षी वडिलांच्या मांडीवर बसून तबला वाजवलेलं मी त्याला पाहिलेलं आहे आणि ही आवड त्यांनी कशी जपली आणि आता तो 12 वर्षाचा आहे पण तो सतत सातत्य कसं या कलेच्या शिक्षणामध्ये ठेवून आहे आणि त्याचा हा प्रवास कसा झाला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कसा प्रवास करता येईल अनेक मुलांना सुद्धा हे नक्कीच त्याच्या मुलाखतीतनं समजेल. सुट्ट्या लागतात, आपण बराच वेळ उन्हाळक्या करायला घालवतो, तर कला प्रकार शिकण्यासाठी जर आपण कटिबद्ध असलो तर आपल्याला कला प्रकार आपल्या कुवतीनुसार आत्मसात करता येतो. मी त्याच्या घरापाशी पोहोचलेच आहे. त्याचं नाव आहे ऋषिकेश धीरेश रुद्र. नमस्कार, येऊ का? नमस्कार ऋषिकेश.
1: नमस्कार.
0: तू छोटा असलास तरी नमस्कार अशासाठी की तू कलावंत आहेस, एक कलाकार आहेस. तू वयाच्या कितव्या वर्षापासून तबला शिकायला सुरुवात केली आहेस?
1: मी माझ्या वयाच्या 3 वर्षीपासून सुरुवात केली आहे.
0: बर, तुला का वाटलं तुझे वडील तबला वाजवायचे का?
1: हो, माझे वडीलही तबला वाजवायचे आणि मला एक लहानपणापासून आवड होती आणि माझे महाराज म्हणजे श्री नारायण बुवा हे यांनाही सुद्धा तबला वाजवायची आवड होती आणि ते साथही करायचे गायनमध्ये आणि अष्टपदी.
0: म्हणजे तुम्ही समाधीमध्ये राहतात आणि तुझ्या वडिलांचे तबल्याचे क्लासेस पण आहेत आणि ते ऐकता ऐकता तुला ती आवड लागली आणि ऐकावंसं वाटलं, शिकावंसं वाटलं. आणि तुला प्रोत्साहन कोणी दिलं?
1: प्रोत्साहन
0: आईने का बाबांनी?
1: पप्पांनी, म्हणजे मला स्वतःहूनच आवड होती पण मला माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं
0: आणि मग शिकवायला सुरुवात केली का?

0: हो, मला शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग जेव्हा मी असं चांगलं शिकायला लागलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला क्लास लावला.
1: हा, आणि
0: ते
1: आता तू काही परीक्षा दिल्यास का?
0: हो, मी आता 3 परीक्षा दिलेल्या आहेत.
1: बर, आणि आता तू कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातोस?
0: मी आता माझी 6वी पूर्ण झाली आहे, आता मी 7वीत जाईल. माझ्या शाळेचं नाव कनुसा कॉन्व्हेंट हायस्कूल, धुळे.
1: बर, आणि मग शाळेत कधी तबला वाजवलायस का?
0: हो, शाळेमध्ये मी कधी अॅन्युअल फंक्शन वगैरे, टीचर्स डे याच्यामध्ये मी तबला वाजवलेला आहे.
1: अरे वा, छान. आणि मग आता तुझ्या समोर तबलाच आहे, तर वाजवून दाखव ना काहीतरी. दाखवतोस का?
0: हो, नक्कीच.

0: वा, अरे छानच वाजवलंस की. पण हे काय वाजवलंय आम्हाला श्रोत्यांना सांग ना समजावून काय वाजवलंस ते.
1: हा कायदा होता. कायदा म्हणजे अशी रचना की तालाच्या मात्रा, खंड, टाळी, काल यांना अनुसरून असते. ही रचना नियमबद्ध असते आणि विस्तारक्षम असते. तिचे पलटे सुद्धा तयार करता येतात.
0: अरे वा, हे कोणी शिकवलं तुला?
1: हे माझे गुरु म्हणजे श्री हितेंद्र श्रीवास्तव, हे कुमार बोसांचे शिष्य. आज मी त्यांच्याकडे माझं शिक्षणही चालू आहे.
0: पण हे गुरु कुठे आहेत तुझे?
1: हे माझे गुरु आता मध्य प्रदेश मध्ये ग्वाल्हेर हे शहर आहे, तिथे ते उपस्थित असतात.
0: मग तू ऑनलाईन शिकतोस का?
1: हो, मी ऑनलाईन गुगल मीट इथे माझा ऑनलाईन क्लास असतो.
0: आणि त्याच्या आधी तू वडिलांकडनं शिकलास, आईकडनं पण शिकला असेल, कारण आई पण तबला वाजवते असं ऐकलंय.
1: हा, थोडं थोडं शिकलो आहे की तालाची माहिती वगैरे एवढं सगळं. ते म्हणजे ज्या परीक्षा होत्या माझ्या, मी ज्या दिल्या होत्या त्याच्याबद्दल जी माहिती मला आईने दिली आहे ते मी शिकलो.
0: अरे वा, छान. आणि मग तुला या गुरुंनी स्वीकारलं, हे कौतुक आहे तुझं. म्हणजे तू तबला आधी ऐकला का त्यांनी आणि मग ते तुला हो म्हणले का?
1: हो, त्यांनी आधी माझं सगळं जे पण कायदे होते, आता आमचं जे घराणं आहे सगळं मिक्स आहे, तर त्यांनी जे पण कायदे होते त्यांनी एक मला व्हिडिओ करायला लावला. मग ते वादन त्यांनी ऐकलं आणि मग त्यांनी डिसाईड केलं.
0: अरे बघ, आणि ते कोणच्या म्हणजे त्यांचं घराणं काय?
1: त्यांचं घराणं हे बनारस आहे.
0: बर, आणि आता परत एकदा थोडंसं ऐकूया ना तुझं, वाजवशील का?
1: हो, नक्कीच.

0: वा छान वाजवलंस रे. पण पुन्हा तोच प्रश्न, आम्हाला आपला कानाला गोड लागलं, पण हे काय वाजवलंय सांग ना जरा श्रोत्यांना.
1: हे चार पाच तुकडे होते. तुकडे म्हणजे असा बोल प्रकार की ज्यात आकर्षक बोल असतात आणि त्यात बोल आणि तिहाई असते. त्यात तिहाईचा जो शेवटचा धा समेवर येतो. तुकडा समेपासून अथवा तालाच्या कोणत्याही मात्रेपासून दुप्पटीत अथवा चौपटीत वाजवतात.
0: बरोबर. म्हणजे एक लय परत त्याची दुप्पट, म्हणजे तशाच प्रकारे दुप्पट करायला लागते, तशाच प्रकारे चौपट करायला लागते, नाही का हे सगळं छान. तू केव्हा प्रॅक्टिस करतोस?
1: मी जेव्हा मला आता जेव्हा वेळ मिळाला तेव्हा चांगले मी एक तास व दोन तास मी रियाजाला बसतो.
0: वा. आणि मग शाळा असते तेव्हा?
1: शाळा असते तेव्हा मग जेव्हा शाळेमध्ये तरी आता जर बेंच असतो तर त्याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस करून घेतो.
0: अरे वा, हे बरं आहे, शाळेमध्ये बेंचवर प्रॅक्टिस करून घेतो. खरं खरं उत्तर दिलं बाबा. मग एखाद्या तासाला कंटाळा येत असेल तर हळूहळू तबला वाजवतोस का बेंचवर?
1: नाही, मला कधी कंटाळा नाही येत. पण जर शाळेमध्ये हा मधल्या सुट्टीत जर असं असेल तर मी मनामध्ये असे कायदे वगैरे बोलतो किंवा अजून अथवा.
0: छान छान. म्हणजे तुला त्याचं आवड इतकी आहे की तुझ्या मनामध्ये तो तबला सतत वाजत असतो. आणि मग शाळा असताना घरी रात्री संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा थोडा वाजवतो का नाही?
1: हो वाजवतो. जरी मला वेळ नाही भेटला तरी मी कुठून ना कुठून वेळ काढतो आणि मग तबल्याला थोडा वेळ देतो.
0: अरे वा. आणि तुला भविष्य काळामध्ये तबला दुसऱ्यांना शिकवायला आवडेल का?
1: हो नक्कीच. मला माझ्यासारखे अजून काही पोरांना अशी शिक्षण द्यायचं की वो आपला जो भारत आहे त्याला वरती न्यायचं हे माझं स्वप्न आहे. आणि मला चांगलं प्रत्येकाला शिक्षण द्यायचं की तबल्याला पुढे न्यायचंय खूप.
0: कारण तबला ही भारतीय कला प्रकार आहे.
1: आणि तबला हा अमेरिका वगैरे इकडे फेमस नाही, फक्त इंडियामध्ये फेमस आहे. तर माझं स्वप्न आहे की त्याला पूर्ण जगात फेमस करायचं.
0: अरे वा, खूप छान, चांगली आयडिया आहे. मग तू विदेशी कोंगो बोंगो प्रकार वाजवतो का?
1: नाही, त्यात प्रकार नाही वाजत, फक्त तबला पखवाज वगैरे असं वाजवतो मी.
0: तबल्याशी एकनिष्ठ राहून तू वाजवतोस. परत एक छोटासा काहीतरी ऐकूया का तुझ्याकडनं? मला माहितीये तुला बोलण्यापेक्षा वाजवायला खूप आवडतं. एक छोटस ऐकूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे.

0: अरे वा, खूप छान वाजवलंस. आणि तुझं स्वप्न की जे भारतात भारतात छान तबला आहे तो हा तबला दुसऱ्या देशात पण गेला पाहिजे, लोकांनी वाजवला पाहिजे. बनारस घराण्याचं काय वैशिष्ट्य आहे रे, त्याचे बोल कसे वाजतात?
1: त्याचे बोल असे खुल्या बोलांनी वाजतात. एकमेव आणि हिंदू घराणे.
0: हा बरोबर, मागे तू म्हटलं होतस. पण छान, आज खूप छान वाजवून दाखवलंस, मुलाखत छान दिली. आता शेवट तुझा तबल्या वादनाने करूया, आणि तुला तबल्यासाठी खूप खूप शुभेच्छा रेडिओ विश्वास तर्फे.

0: वा खूप छान वाजवलं सर. एका लई तणी छान अतिशय छान सुंदर बोल ऐकू आले. म्हणजे सगळ्यांना तुझ्या मुलाखतीमुळे स्फूर्ती मिळेल की आपण काहीतरी शिकलं पाहिजे. तबला शिकला पाहिजे, पेटी शिकली पाहिजे, कुठला तरी कलेचा प्रकार शिकला पाहिजे. तुला खूप खूप शुभेच्छा रेडिओ विश्वास तर्फे.
1: थँक्यू आणि नमस्कार.
0: थँक्यू. ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. आज आपण ऋषिकेश दिनेश रुद्र या बालकलाकाराला भेटलो.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत दो ठग या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा तिमोथी यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: गीत ऐकणार आहोत हेमलता यांच्या स्वरात. दुल्हन वही जो पिया मन भाए या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जयदेव यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आणि चित्रपट आहे मान जाइए.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात। बहुरूपिया या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं, आशा भोसले आणि संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात।

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, शोधा पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385 340 454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. रिमझिम गिरे सावन. स्वच्छ मन निळाशार आकाशासारखे, नजर दूर क्षितिजापर्यंत ठाव घेणारे, आणि हळूच एखादा ढग डोकावतो आणि पहिला टपोरा थेंब तुमच्या हातावर पडतो. सरसर सरी हळूच धावून येते आणि मनामधल्या भावना मस्त जागृत होतात. कवींचे, पावसाचे आणि प्रेमींचे काही सुंदर नाते असावे. आपले मन सर्व भावनांच्या डोहच जणू, जेव्हा शांत तेव्हा अथांग, आणि उसळले की हा पावसाच्या रिमझिम सारखे मुसळधार. आपल्या हिंदी सिनेमामध्ये प्रेमाला व्यक्त करणारी पावसामधली काही गाणी खूपच गाजली. काही गाणी इतकी सुरेख होती की पाऊस आला की त्या गाण्यांची धून मनात वाजायला लागते. पावसाचे संगीत त्या टपोऱ्या थेंबांना घुंगरूच्या आवाजात, जब घुंगरू सी बजती है बोंदे, पलके हमारी आखे न मोंदे, रिमझिम गिरे सावन. संपूर्ण मरीन ड्राइव आणि मौसमी चटर्जी साडीत भिजलेली, अमिताभ बच्चन बरोबर पावसाच्या संगीतात दोघेही धुंद मनसोक्त भिजत जाताना, रिमझिम गिरे सावन.

कुछ कुछ होता है. मध्ये पावसाची नकळत आलेली सर. सर्व खेळणारी मुले पळतात. शाहरुख आणि काजल पळत पळत एक सुंदर लाकडाच्या नक्षीदार गवाक्षामध्ये येतात. शाहरुखच्या इशाऱ्यावर तो तिला सांगतो, डान्स करूया. काजल हळूच इशाऱ्याने त्याला सांगते, नो म्युझिक. आणि हळूच कानाजवळ शाहरुख मस्त बोटांची जणू पियानो वाजवतोय अशी हालचाल करतो आणि म्युझिक सुरू होते. दोघांना जवळ येण्यासाठी निसर्गाने सहज दिलेली साथ, मन शरीर आणि पावसाचे सुंदर संगीत, काजलचे बोलके डोळे, त्याचे प्रत्येक भाव तिला प्रेमाची ओढ लावणारा अप्रतिम गोड दिसले आहेत दोघेही डान्स करताना. हम तुम फिल्म मधले राणी मुखर्जीचे लाल साडी मधले अतिशय सुंदर बोल असलेले माझ्या आवडीचे हे गाणे. सासो को सासो में ढलने दसरा. पाऊस येत आहे ती वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण दोघच आहोत हे समजवणारे. आपल्याच विश्वात गर्क, विचारात गर्क, त्याच्या तोल जातो तेव्हा सावरणारी, तिच्या मनातल्या भावना उफाळून येताना पावसाची साथ, तिला तो आवडायला लागला आहे. प्रत्येक कडव्यामधून तिची ओढ, प्रेम ही जाणीव तिच्याच मनातली मस्त दाखवली आहे. राजेश खन्ना आणि जिनत अमानचे अतिशय सुरेख श्रवणीय असे हे एक गाणे. आरडीचे रोमॅन्टिक म्युझिक, विजांचा गडगडाट, भिजलेली कमनीय सुंदर जिनत अमान आणि तिच्या अंगावर चिकटलेला तो नाईट पिंक गाऊन, गच्चीवर राजेश खन्ना बरोबर दोघेही पावसात चिंब भिजताना, दोघेही प्रेमात तेवढेच चिंब. ऐका हे सुरेख रोमॅन्टिक गाणं.

माधुरी चे कोई लड़की है जब वो हसती है। सर्व छोट्या मुलांच्या जोडीने चक्क चक दुम दुम चक दुम दुम करत सावन राजा कहां से आए तुम असाच भाबडा प्रश्न विचारणारी मुलं, दोघांच्या भूमिकांची परस्पर मैत्रीचे अंतर राखून मस्त पावसाची मजा लुटत व्यक्त होताना छोट्या पोरांबरोबर। खरच अजून कितीतरी अवीट जुनी गोड गाणी पडद्यावर मस्त रोमॅन्टिक वातावरणात घेऊन जातात। पावसाच्या सोबतीने हे प्रेमाचा वर्षाव करणारी, आपल्यालाही सहभागी करून घेणारी ही फिल्मी गाणी, फिल्म पाऊस आणि आपण, हे नातं इतकं घट्ट आहे की धुवाधार पाऊस मध्येही चहाचा वाफळता कप एका हातात आणि गरम कांदा भजी आपण हवंय आणि हवेत आलेला गारव्याशी एकरूप होणारे आपण, रिमझिम धाराच्या नाचणाऱ्या टपोऱ्या थेंबात या नृत्यामध्येही मस्त मनाला चिंब करणारी ही गोड गाणी, ऑल आर मेजमराइज अँड समथिंग डिफरंट कलर्स ऑफ रोमॅन्टिक मूड्स विच वी ऑलवेज फील। प्रपुरिका, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं।

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: अरे, तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे, हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
3: कार्यक्रमात. आता ऐकणार आहोत इंदीवर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी, आणि हे गीत ऐकूयात हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले मंदाडे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, चांदी सोना या चित्रपटामधलं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले यांच्या आवाजात घोंगरू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

म्युझिक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि चित्रपट दो बच्चे दस हात.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं.
1: एक महल हो

0: शिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.
1: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे अंदाज आणि संगीतकार नौशाद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं।
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26

कहानी याहू मैन की। शम्मी कपूर की पुरुष बलि नहीं हो तो समय हो तो बलवान, भिल्ल न लूट तो गोपिका वही अर्जुन वही बाण। अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो। आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण सुखवता आला नाही। आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल। सुभाष देसाई निर्मित व मनमोहन देसाईद्वारे दिग्दर्शित सिनेमा होता ब्लफ मास्तर। या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य, एकाच अभिनेत्याला म्हणजे शम्यगुर करता चार पार्श्वगायकांचा आवाज वापरला गेला होता। वरची दोन गाणी आहेतच रफी मुकेश, एक गाणं हेमंत कुमारच्या आवाजात होतं, ए दिल अब कहीं न जा, आणि एक गाणं शमशाद बेगम यांच्या आवाजात होतं ज्यात शम्मी कपूर स्त्री वेशात आहे, चली चली हवा जो चली।

1960 एक्सिडेंट नंतरचा काळच असा होता की त्याला शम्मीकूरचा काळ म्हणता येईल. यावेळेस अत्यंत यशस्वी लोकप्रिय सिनेमा के शंकर दिग्दर्शित राजकुमार या साधना प्राण पृथ्वीराज कपूर आणि राजेंद्रनाथ. जाने वालो जरा होशियार यहां के हम है राजकुमार. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या सुरुवातीचं जे संगीत आहे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार्यक्रम बिना का गीतमाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वापरत असत. याच काळ लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं भांडण सुरू होतं, त्यामुळे युगलगीत लता मंगेशकरच्या ऐवजी सुमन कल्याणपूर म्हणायच्या. त्यातलं हे गाणं एक अजरामर. तुमने पुकारा और हम चले आई

गाणी सर्वच लोकप्रिय होती. लता मंगेशकरचं एक सोलो गाणं होतं, आजा आई बहार दिल है बेकरारो मेरे राजकुमार तेरे बिन रह न जाए.

शम्मी कपूरची या काळात चलतीच होती. त्या काळात त्याला अजून एक लोकप्रिय चित्रपट काश्मीर की कली, निर्माता निर्देशक शक्ती सामंत, ज्यात शर्मा टागोर इथं हिंदी पदार्पण होतं, प्राण नासिर हुसेन, संगीतकार ओपी नय्यर आणि गीत एस एच बिहारी. तारीफ करू क्या उसके, हे गाणं अत्यंत लोकप्रिय होतं.

मोहम्मद रफी यांचं एक खास गाणं जे घेण्याचा मोह मला तरी आवरत नाही आहे. सुभानअल्लाह हसी चेहरा है, सुभानअल्लाह हसी चेहरा ये मस्ताना अदाई, खुदा महफूज रखे हर बला से

उपनयनाचा खास ठेका असलेलं गाणं म्हणजे हात मे तेरा हात मेरे हात एक तेरा क्या कहना. निर्माता एस हरदीप आणि दिग्दर्शक बप्पी सोनी यांचा जानवर हा सिनेमा देखील शम्मी कपूर सोबत राजश्री, संगीत शंकर जयकिशन. यातलं हे गाणं तुम्ही निश्चित ऐकले असणारच.

या वर्षी सर्वात अधिक कमाई करणारा सिनेमा जानवरच होता. यातली सर्वच गाणी श्रवणीय होती. एक गाणं तर खास शंकरसेनांच्या रागदारीत होतं, मेरे संग गा गुनगुना.

त्या काळात विदेशी संगीतात बिटल्सचा वापर फार होता. एक गाणं बिटल्स वर पण आधारित होतं, देखो अब तो किसको नहीं है खबर. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो की जेव्हा सर्वच गोष्टी जुळून येतात आणि हातात माती घेतली तरी त्याचं सोनं होतं. बहुधा हा काळ शमिकपूरचा असावा.

0: एच के रवींद्र निर्मित आणि एस बनर्जी द्वारा दिग्दर्शित सिनेमा होता प्रीत न जाने रीत.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

hoot-to-hoot.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: આણી તુમી આઈકતાય રેડિયો વિશ્વાસ તુમચા જગણા તુમચા આવાજ.
3: This hour is brought to you by વિશ્વાસ કોઓપરેટિવ બેંક સંચયાત સમૃદ્ધિ.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हाथ जवानी पाँव पड़े दिन रात सुने फिर हाय वो किसकी बात हो. मोहब्बत जो में जिनके हाथ

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत। हे सारे स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधान अमृते वाड सिंपवनी की जे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानच आपल्या चरणी प्रार्थना। भागवत धर्माची पताका दिगंत भडकत ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा हा जणू विठ्ठल होतो। आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.